सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज आहे भारतीय सौरतिथी 27 श्रावण शके 1948 अर्थात मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026. श्रोते होता, पहाटेचे 5:56 आणि 31 सेकंद झालेली आहेत. प्रथम प्रसारण सभेत ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनईवादन.

श्रोतेहो, प्रथम प्रसारण सभेत उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनईवादन आपण ऐकलेत. मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्झवर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्झवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्झवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:05 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात ऐकूयात माणूसकी याविषयी अभिषेक राजूरकर यांचे विचार.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण माणूसकी या विषयावर चिंतन करूया. माणूसकीला आपण इंग्रजीत ह्युमॅनिटी म्हणतो. माणूसकी म्हणजे प्रेम, जिव्हाळा. माणूसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, इतरांचा केलेला आदर. माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे इतरांना केलेली मदत. माणसाने माणसाशी जोडलेले प्रामाणिक, निस्वार्थ आणि त्यागपूर्ण नाते म्हणजे माणूसकी. माणूस म्हणजे देव, तर माणूसकी म्हणजे धर्म. जातपात, पैसा, श्रीमंती, बंगला, गाडी, स्वार्थ यांच्या पलीकडे जाऊन केलेले सत्कर्म म्हणजे माणूसकी. श्रोते हो, आजकाल आपण असे सतत म्हणतो की जगातील माणूसकी संपत चालली आहे. माणूस माणूसकीला विसरला आहे. हे समजावून सांगताना कवी राठोड सांगतात की माणसा तू माणसात येशील का, माणसा तू माणूसकीला समजून घेशील का, अरे काय ठेवलं आहे त्या भांडणात, आपल्याच माणसांचे रक्त सांडण्यात. म्हणजेच एकमेकांशी भांडण तंटे करून आपण माणूसकीला काळीमा फासत असतो. नित्य वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या या अतिशय दुःखी करतात. माणूसकी कुठे लोप पावत चालली आहे हा प्रश्न सतत डोळ्यासमोर ठेवतात. आपल्या

0: घरात केलेली भाजी थोडीशी का होईना, पण शेजाऱ्यांना देणारी आपली संस्कृती. घरासमोर आलेला कुत्रा गाय यांना एखादी पोळी खाऊ घालणारी संस्कृती आज म्हातारी झाली आहे असे आपल्याला दिसून येते. ही बाब मन विचलित करणारी आणि तितकीच विचार करायला लावणारी आहे. रस्त्यात अपघात झाल्यावर रक्तबंबाळावस्थेत पडलेल्या व्यक्तीकडे आपण दुर्लक्ष करतो. इथे याच ठिकाणी माणुसकी हरवते. श्रोते हो, माणुसकी मानवता हा धर्म प्रत्येकाच्या ठाई उपजतच असतो, परंतु आपल्यातील काहीच जण हा धर्म जगतात. माणुसकी हा धर्म जगला की पूर्ण मानव जन्माचं कल्याण होतं असं आपल्या संत महंतांनी सांगितलं आहे. संत गाडगेबाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली, सिंधुताई सपकाळ या अनाथांची माय झाल्या. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला माणुसकीची मानवतेची सांगता येतील. या प्रत्येकाच्या संस्काराचा एकच गाभा होता, तो म्हणजे मानवता किंवा माणुसकी. सध्याच्या या कोरोनाच्या कठीण प्रसंगात असे असंख्य माणसे भेटतील ज्यांनी माणुसकीच्या नात्याने शक्य असलेली सर्व मदत अगदी निस्वार्थपणे केली. माणुसकी हा एक संस्कार आहे जो बालवयातच मनावर रुजला गेला पाहिजे. प्रत्येक बालमनावर हा संस्कार रुजला वाढला की माणसाची माणुसकी आणि प्रेमाची भावना कायमस्वरूपी जिवंत राहते. सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की माणुसकीची भिंत म्हणून एक उपक्रम चालवला जातो. त्या ठिकाणी आपल्याला नको असलेले कपडे इतर गरजूंना देण्यासाठी त्या उपक्रम ठिकाणी ठेवले जातात. ज्या गरिबाला त्याची गरज आहे तो ते कपडे मोफत घेऊन त्याचा वापर करतो. ज्या लोकांनी या माणुसकीची भिंत या उपक्रमात सहभाग नोंदवला असेल त्यांना माणुसकीच्या संस्काराची समाधानाची प्रचिती आली असेल. ही समाधानाची प्रचिती घ्यायची असेल तर माणुसकी शिकावी, दाता व्हावे. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच आपल्याकडे जे काही आहे ते द्यावे, अर्थात प्रत्येक वेळी पैशाने मदत करायची गरज नाही, तर त्यांच्या अडचणीच्या वेळी कामी पडून माणुसकी जपणे आणि फक्त एक स्मित हास्य करून इतरांना दुःखमुक्त करण्याचा छोटासा प्रयत्न करणे हा देखील एक माणुसकी जपण्याचा एक भाग आहे. केवळ आपल्या स्मित हास्यानेच जर इतरांचे कष्ट दुःख नाहीसे होत असतील किंवा त्यांची तीव्रता जरी कमी होत असेल तर ते स्मित हास्य करण्यात काहीच हरकत नाही, कुठलाही कमीपणा नाही. मानवतेच्या माध्यमातूनच आपले व इतरांची जीवन सुखमय आनंदमय करता येते. या सुखद क्षणांची आज प्रत्येकाला गरज आहे. समाजाला देखील या माणुसकी मानवतारूपी ईश्वराची गरज आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात हा ईश्वर वास करतो. फक्त त्याला जागृत करून आपण समाजाचे देशाचे काहीतरी देणे लागतो ही जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.
1: श्रोते हो, माणुसकी याविषयी अभिषेक राजूरकर यांचे विचार आपण जाणून घेतलेत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमातून. नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:11 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना आपण ऐकलीत संत तुकाराम महाराज यांची. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत समूह स्वरात. मंगल प्रभात या कार्यक्रमात ऐकूयात हिंदी भक्ती रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात ही हिंदी भक्ती रचना आपण ऐकली आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:40 होत आहेत. ऐकूयात काही जाहिराती.
1: डॉक्टर विवेक युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
4: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना, तुमचा संदेश जल समृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. स्पर्धा आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्छे यांनी केलं आहे.
0: श्रोते, आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूयात कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती.

तरी बंधूंनो नमस्कार. आजच्या या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मी डॉक्टर प्राजक्ता विवेकानंद जाधव, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर. आणि आज आपण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पशुधन पैदास धोरणाबद्दल बोलणार आहोत आणि त्यामध्ये विशेषतः कुक्कुटपालन क्षेत्राविषयी काय काय मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय अडचणी येतात याबद्दल आपण बोलणार आहोत. राज्याच्या पैदास धोरणामध्ये कुक्कुटपालक क्षेत्रासाठी प्रामुख्याने परसातील कुक्कुटपालन आणि कमी खर्चाच्या कुक्कुटपालन प्रणाली यांना प्राधान्य देण्यात आलं. या धोरणाचा उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पन्न, पोषण सुरक्षा आणि रोजगाराच्या संधी या उपलब्ध करून देणं हा आहे. ग्रामीण परिस्थितीमध्ये कमी खर्चात आणि स्थानिक वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या गिरीराज, वनराज, कावेरी यासारख्या सुधारित जातींचा प्रसार करण्यावर या प्रजनन धोरणामध्ये भर देण्यात आलेला आहे. मग या प्रजनन धोरणामध्ये काय सांगण्यात आलंय? तर मध्यवर्ती उबवणी केंद्र म्हणजेच ज्याला आपण सेंट्रल हॅचरीज म्हणतो, या सेंट्रल हॅचरीज मध्ये निवडक जातींचा फाउंडेशन स्टॉक जतन करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या स्तरावर या जातींचा प्रसार आणि संख्या वाढवण्यासाठी पक्षी, एक दिवसांची पिल्ले आणि उबवण्याची अंडी यांचे उत्पादन व वितरण आणि विक्री करावी असे या धोरणामध्ये स्पष्ट सांगण्यात आलेले आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला अंडे पाहिजेत किंवा तुम्हाला उबवण्याचे अंडे हवे आहेत किंवा तुम्हाला एक दिवसीय पक्षी हवेत, तर या सर्व पक्षी तुम्ही सेंट्रल हॅचरी म्हणजेच मध्यवर्ती अंडे उपवणी केंद्र तुमच्या जवळ जे आहे तिथून तुम्ही आणू शकता आणि त्याचे तुम्ही पालन करू शकता. आणि ह्या सर्व परसातील कोंबडी पालनाच्या जाती सेंट्रल हॅचरीजवर ठेवलेल्या असतात. याविषयीची प्रजनन करण्याची जी धोरणे आहेत ती मात्र

0: स्पष्ट नाही. पण लो इनपुट अशी कुक्कुटपालन करून तुम्ही स्वतःचे उन्नतीकरण करू शकता. मग कमर्शियल हॅचरीज बद्दल काय सांगितलेलं आहे? तर व्यावसायिक पक्षी जे आहेत, जसं की लेगहॉर्न आहेत किंवा अंडे देणारे पक्षी आहेत, हे खरं म्हणजे विशेषत प्रायव्हेट सेक्टरनी मॅनेज केले जातात. आणि यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना या केंद्र सरकारकडनं वेळोवेळी येत असतात. म्हणजे कुठल्या लाईन्सची आयात करायची, कुठल्या लाईन्स पाळायच्या आणि ब्रीडिंग स्टॉक कुठे ठेवायचा, या संबंधीचे सर्व निर्णय हे केंद्र सरकार वेळोवेळी घेत असतं आणि त्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना ते राज्य सरकारांना देत असतं. आणि म्हणूनच राज्य सरकार याच सूचनांचं पालन करून कमर्शियल हॅचरी किंवा कमर्शियल बर्ड्सचं ब्रीडिंग कसं करावं हे ठरवतं. पण राज्याच्या पैदास धोरणामध्ये तुम्हा पशुपालकांसाठी कावेरी गिर जाती मात्र सेंट्रल हॅचरीजला ठेवलेल्या आहेत आणि त्या तुम्ही आणून कुक्कुटपालन करून स्वतःचा उद्धार करू शकता. धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी या कार्यक्रमात कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंट

0: रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर रुपेश पाटील. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकू शकाल परिसर.

0: Борисе, श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा, अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB and SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल, पल्युटर पे प्रिन्सिपल.

0: या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन, क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स. कार्बन कपात, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 मध्ये उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये पर्यावरण प्रदूषण आणि कायदा या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभाग होता प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांचा. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 6:55 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.
4: एम आकाशवाणी संप्रति वार्ता हा श्रोयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः संसूचितवान् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः नेतृत्वे प्रशासनेन स्वातन्त्र्यदिवसात् पूर्वमेव ISI इत्येतत् समर्थितं शहजाद् भट्टी आतङ्किजालं ध्वस्तीकृतम्. सः सूचितवान् यत् प्रशासनेन 200+ सदस्यान् गृहीत्वा तस्य विध्वंसात्मकाक्रमणानां योजनाः अपि विफलीकृताः. सामाजिकसञ्चारपटले प्रकाशिते एकस्मिन् सन्देशे सः उक्तवान् यत् सुरक्षाबलैः 14 विभिन्नेषु स्थलेषु समन्विताभियानानि प्रचालितानि यैः एतत् जालं ध्वस्तीकृतम्. एतत् भारतस्य आतंकवादं प्रति शून्य सहिष्णुतायाः उत्कृष्टम् उदाहरणमस्ति. सुरक्षा संस्थाभिः अस्य मासस्य 12 राज्यारक्षिबलैः सह तत्क्षणं गुप्तसूचनानाम् आदानप्रदानस्य प्रणाल्याः उपयोगं कृत्वा शहजाद् भट्टिजालेन सम्बद्धानां विध्वंसात्मकप्रयासानां प्रतिरोधाय समन्वितं बहुराज्यीयम् अभियानं प्रचालितम्. एतत् जालं विविधेषु आतङ्किकार्येषु संलग्नम् आसीत्. झारखण्डे JPSC अथ JSSC चेत्येतयोः परीक्षयोः अभ्यर्थिनां 24-दिवसीय विरोधप्रदर्शनस्य अनन्तरं राज्यप्रशासनेन 24,000+ JSSC CGL परीक्षा अथ च TDPL संस्थया आयोज्यमानाः सर्वाः प्रतियोगिपरीक्षाः निरस्ताः. मुख्यमन्त्री हेमन्तसोरेन ह्यः सायं विशेष मन्त्रिमण्डलोपवेशनस्य अध्यक्षतां कृत्वा एतत् निर्णयम् उद्घोषितवान्. राज्यप्रशासनेन 14+ झारखण्ड लोकसेवायोगेन अथ झारखण्ड कर्मचारी चयनायोगेन च आयोजितानां नियुक्तिपरीक्षाणां व्यापकपरीक्षणस्य अपि आदेशः प्रदत्तः. किन्तु छात्रनेता पीयूषकुमारः उक्तवान् यत् 11-13 JPSC परीक्षाणां तथा केन्द्रीयान्वीक्षणाभिकरणस्य अन्वेषणात् सम्बद्ध प्रदर्शनकारिणां याचनाः अद्यापि विचाराधीनाः सन्ति. प्रदर्शनकारिणः छात्राः उक्तवन्तः यत् ते स्वीया अवशिष्टयाचनाविषये चर्चां करिष्यन्ति तथा अग्रिमकार्याचरणविषये अपि निर्णयं करिष्यन्ति. दिल्ली प्रशासनेन चरणबद्धरीत्या स्नातक स्नातकोत्तर अतिविशेषज्ञता स्तरीय चिकित्सकीय शिक्षा संस्थानाना

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खरं तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. कालपरत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींचंच महत्त्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं, ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षा.
2: FM बँड 102 MHz वर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रमाची रूपरेषा.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो दरम्यान नियोजित वेळापत्रकात आमचं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:40 मेहराब अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात गुलजार यांची काही रचना आपण ऐकणार आहोत. त्यानंतर 9:35 उर्दूतून कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत हा कार्यक्रम. सकाळी 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात गोलमाल या चित्रपटातील काही रचना आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत गुलजार तर संगीतकार आहेत राहुल देव बर्मन. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

त्यानंतर सकाळी 11:05 पुराणी यादे पुराणे गीत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे सुमंतिनी कुंडीकर यांचं, तर निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपाते यांचं.

श्रोतेहो, सकाळी 11:35 आणि साहित्य संस्कृती या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. श्री राधा आंबेकर ग्रंथालय संचलित वाचनकट्टा अंतर्गत बोलूया पुरस्कार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. लेखन आहे डॉक्टर जयश्री सोन्नेकर यांचं, तर सहभाग आहे शुभदा गोळेगावकर, शैलजा वसेकर, मनीषा पांडे, जयश्री सोन्नेकर यांचं. तर सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. तर श्रोते हो, असे होते प्रथम प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम. श्रोते हो, दुपारी 12 अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. आमची द्वितीय प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, असे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम.

0: हृदय भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर वरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हजार सव्वीस या वर्षभराच्या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
1: अवयवदान म्हणजे केवळ जीवनदान नाही तर आपल्या पश्चातही आपली जीवनदायी परंपरा पुढे नेण्याचा एक महान संकल्प आहे. आपल्या अवयव आणि उतींच्या दानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन मिळू शकतं.
0: म्हणूनच चला अवयवदानाचा संकल्प करूया आणि जीवनाची ही अमूल्य देणगी पुढे देऊया.
2: इच्छुक नागरिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाईन अवयवदानाची प्रतिज्ञा करू शकतात.
0: अवयवदान करा, जीवनदान द्या.
1: युग युग जीव अभियान 2026
0: तुमचा संकल्प
2: कुणाचं तरी नवजीवन.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत. पण त्याआधी
1: सेवा समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो ही मालिका अवश्य बघा.
2: गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. एसआयआर प्रक्रियेत 2 कोटीहून अधिक मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा, अर्ज जमा करण्याची मुदत संपली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आणि पुढील 2 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातल्या महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. केंद्र सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या योजना आणि प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक सहकार्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसंच उत्तन विरार कॉरिडॉर यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली. या संदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे, काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे.
0: दरम्यान फडणवीस यांनी काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीकरता जायकामार्फत आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळावी अशी विनंती त्यांनी या बैठकीत केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांच्या प्रलंबित पर्यावरण आणि वनविषयक मंजुरींचा आढावा घेतला. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातल्या सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पावसाळ्यात तातडीनं रस्ते बुजवण्यासाठी प्री कास्ट आणि जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, तसंच शहरातले अंतर्गत रस्ते आणि विसर्जन मार्गावरचे खड्डे तातडीनं बुजवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा असंही शिंदे यांनी सूचित केलं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड यासह अन्य प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा काल शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

0: अमराठी बांधवांनी स्वेच्छेनं मराठी स्वीकारणं ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं ते यावेळी म्हणाले. राज्यात एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत अर्ज जमा करण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येतील. 22 ऑक्टोबरपर्यंत हे आक्षेप निकाली काढले जातील आणि 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2,07,93,916 मतदारांचे अर्ज मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मिळाले नव्हते. राज्यात एकूण 9,78,54,49 मतदार आहेत. त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% जास्त आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर, पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. तर 1,07,871 मतदारांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं त्यांना अर्ज वाटप झाले नाही. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत भरवलेल्या स्वदेशी फॅशन अँड लाईफस्टाईल एक्स्पो 2026 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यानं 14-16 ऑगस्ट दरम्यान झालेल्या प्रदर्शनात देशाच्या विविध भागातून आलेले कारागीर, विणकर, महिला उद्योजक आणि हस्तकला कलाकार सहभागी झाले होते. भारतीय हस्तकला, हातमाग आणि स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नागपंचमीचा सण काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी नागाची पूजा केली. सांगली जिल्ह्यातल्या मौजे 32 शिराळा इथं 41 ग्रामस्थांना केवळ शैक्षणिक उद्देशासाठी नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली होती. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिरात होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. परंपरेनुसार होमासमोर भवानी शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला होता. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून तिची पूजा करण्यात आली. सायंकाळी वाद्यांच्या गजरात नागदेवतेची उत्तर पूजा करून पारंपरिक पद्धतीनं कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आलं. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त काल राज्यभरातल्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 12 ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळच्या घृष्णेश्वर दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद रस्त्यावर सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बीड जिल्ह्यात परळी इथल्या वैद्यनाथ मंदिरातही भाविकांची गर्दी पाहता देवस्थान ट्रस्टकडून विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंही श्रावणी सोमवार आणि नागपंचमी हा दुहेरी योग आल्यानं पहाटेपासूनच मंदिर खुलं करण्यात आलं होतं. महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातल्या भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत नागनाथाचं दर्शन घेतलं. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगर परिषद आणि शासकीय जागेवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. नगरसेवक हाफिज रेहमान आणि हबीब शेख बशीर यांच्याविरुद्ध यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात आली. कायदेशीर निकषानुसार दोन्ही नगरसेवक दोषी आढळल्यानं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अपात्रतेची कारवाई केली. TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातली संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर इथं आश्रय दिल्याप्रकरणी MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक रोड न्यायालयानं काल सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या सुनावणींना नियमित हजर राहत नसल्यानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून अघोरी विधी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली असून न्यायालयानं त्यांना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातले 2 आरोपी फरार आहेत. धाराशिव जिल्ह्यात हरित धाराशिव 2.0 उपक्रमानं पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं उल्लेखनीय कामगिरी केली असून मियावाकी पद्धतीनं रोप लागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातल्या 8 ठिकाणी अवघ्या 12 तासात 60 अधिक स्थानिक आणि देशी प्रजातींच्या

0: 10,70,000 रोपांची लागवड करण्यात आली. बीड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 273.2 शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 48.3% इतकं आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम असल्यानं शेतकरी आणि नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथले व्यापारी गगन मालपानी यांच्याकडे अडत व्यापाऱ्यांचं सुमारे 1.5 कोटी रुपयांचं बिल थकीत असून या रकमेची तातडीनं वसुली करून देण्याच्या मागणीसाठी अडत व्यापारी असोसिएशनच्या वतीनं काल बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आलं. बाजार समितीनं व्यापारी तसंच त्यांच्या जमीनदाराविरुद्ध तातडीनं कायदेशीर कारवाई करून थकीत रक्कम वसूल करून घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी मिळाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 462 धावांवर आटोपला, त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मानव सुतारनं 4, रवींद्र जडेजानं 3, तर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट. खड्डेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी तात्काळ कामाला लागावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. आणि SIR प्रक्रियेत 2 कोटीहून अधिक मतदारांच्या अर्जांची प्रतीक्षा, अर्ज जमा करण्याची मुदत संपली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. ऐकूया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.
2: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 झालेली आहेत.

आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण। श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे। दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये। आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार। या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात। तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न। हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या श्रोते हो, नवजात बाळाची घ्यावयाची काळजी। आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरं देत आहेत बालरोग तज्ञ आणि नवजात शिशु तज्ञ डॉक्टर प्रसाद यादव। दूरध्वनी करा 20 ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर। हॅलो डॉक्टर, एक निवेदन। व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी। प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे। सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे। पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध। दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध। वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर। भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील। तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या। जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख

श्रोतेहो, एफ एम बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर, नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदय

0: यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता, सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर 1 टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डाटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे. एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही. आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे ताप देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपीए अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत

0: असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत. 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे. आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपला जर एनपीए झाला असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
0: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की ज्या आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सूत गिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेला आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत. आणि जे शेतकरी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ऍग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ऍग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल. आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं. आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नात पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो, आपण ऐकताय एफ एम बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 7:40 झालेली आहेत. ऐकूयात काही जाहिराती.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
4: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
5: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास वाट विकासाची.
6: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
7: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
6: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
7: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
6: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
7: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
6: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.
0: श्रोते, आता वेळ झाली आहे भावधारा या कार्यक्रमाची. भावधारा या कार्यक्रमात ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात हे भावगीत.

0: फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंत रणाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात अरुण दाते यांच्या स्वरात सुरेश भट यांचीही रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरात हे भावगीत आपण ऐकलं. मंगेश पाडगावकर यांचं संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग

रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं, तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत, तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्याप बीएलओंकडे जमा झालेले नाहीत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच IRGC फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं IRGC प्रवक्ते हुसेन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेकपॉइंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 3rd दिवसाखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये PB सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि MR अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या एम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे, तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी
हवामानाच्या अंदाजानुसार

0: नुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 8:40 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी

0: त्यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पी व्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 8:40 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत मेहराब अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हरिहरन यांच्या स्वरात ही गझल.

श्रोते हो, जगजित सिंग यांच्या स्वरात ही हिंदी गझल आपण ऐकलीत आणि याबरोबरच मेहराब अंतर्गत हिंदी गझल हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो आंधी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.
0: श्रोते हो लखलख चंदेरी या कार्यक्रमात आज आपण गुलजार यांच्या काही रचना ऐकत आहोत.

श्रोते हो, आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात आपण गुलजार यांच्या जन्मदिनानिमित्त गुलजार यांची काही गाणी, काही रचना आपण ऐकत आहोत. श्रोते हो, गुलजार यांचं मूळ नाव संपूर्णसिंह कालरा हे आहे. ते भारताचे प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 रोजी झेलम जिल्हा इथे झाला. उर्दू साहित्यात आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. शेकडो लोकप्रिय गाण्यांचं लेखन त्यांनी केलं आहे.

श्रोतेहो, गुलजार यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शन केलेलं आहे. प्रमुख पुरस्कार आणि सन्मान देखील त्यांना मिळाले आहेत. ऑस्कर पुरस्कार स्लॅमडॉग मिलेनियर चित्रपटातील जय हो गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार 2009 साली मिळाला आहे. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. पद्मभूषण भारताचा मानाचा नागरी पुरस्कार त्यांना 2004 साली मिळालेला आहे. त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल 2013 साली त्यांना मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे 2024 मध्ये.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात मासूम या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आणि श्रोते हो आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात गुलजार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या काही रचना आपण ऐकल्यात. लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथेच संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 102 मेगा हर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते आता ऐकूया काही जाहिराती.
1: जलसंधारण दिन रील स्पर्धा, तुमची कल्पना तुमचा संदेश जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी. दिनांक 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026. स्पर्धा आणि जलसंधारणाचे महत्व जनमानसात पोहोचविण्यासाठी तुमची एक छोटी रील मोठा बदल घडू शकते. चला तर मग संदेश घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे. या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुच्चे यांनी केलं आहे.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची वाट विकासाची.
5: उच्च शिक्षणाचं स्वप्न आता होणार पूर्ण.
6: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बहिस्त शिक्षण विभागात 2026-27 साठी प्रवेश सुरू.
5: MA आणि MCOM प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्या.
6: नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोलीतील 89 अभ्यास केंद्रे.
5: प्रवेशासाठी फक्त TC आणि गुणपत्रकाच्या झेरॉक्स प्रती.
6: संपर्क 960-495-5041 आणि 85-30-75-92-61.
5: स्वप्नांना नवी दिशा, शिक्षण आता तुमच्या दारी.

आई होण्याचा प्रवास 9 महिन्यांचा पण आयुष्यभराची सुंदर आठवण. श्रोते हो, गर्भधारणेच्या प्रत्येक 3 महिन्यात आईनं कोणती काळजी घ्यावी, आहार, तपासण्या, व्यायाम, विश्रांती आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला याबाबत आपण जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. विषय लक्षात घ्या, गर्भधारणेचे 9 महिने, काळजीचे 3 टप्पे. दूरध्वनी करा 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये. आपल्याशी संवाद साधतील स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर मोनिका किरडे पवार. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकता 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. तेव्हा दूरध्वनी करा आणि विचारा आपल्या मनातील प्रश्न.

0: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर नागपूर आणि मोर्शी येथील मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तेव्हा आजच संपर्क करा 9860798926 या नंबरवर.
1: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर वरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित
1: मध्यम लहरी 229 नो मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स वर आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यात सकाळचे 10 वाजलेत. ऐकूयात जाहिरात.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.
1: श्रोते हो प्रसारित करत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम.

0: थट्टेला भिवून तुम्ही ताला।
1: श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात शाहीर साबळे आणि सहकारी यांच्या स्वरात हे लोकगीत आपण ऐकलं। मिश्र संगीत या कार्यक्रमात ऐकूयात नाट्यगीत।

श्रोतेहो मिश्र संगीत या कार्यक्रमात नाट्यगीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यांनो सकाळचे 10:15 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम.

0: सम कहाँ, तुम कहाँ, हम कहाँ, ताल कहाँ, सम कहाँ, तुम कहाँ, हम कहाँ, तेरे कर तुम, ना कर तुम, तेरे कर तुम, ना कर तुम, हम तुम,
1: श्रोतेहो हे गीत आपण ऐकलं किशोर कुमार आणि अमित कुमार यांच्या स्वरात.

श्रोते हो लता मंगेशकर यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकली आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण गोलमाल या चित्रपटातील काही रचना ऐकल्यात. गीतकार होते गुलजार तर संगीतकार होते आर डी बर्मन.

FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 10:30 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी शलाका सरदेशपांडे सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. श्रोते हो, सतत आनंदाचा शोध घेत राहणं हा लौकिक जगाचा धर्म आहे आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आनंदाचा हा शोध संगीताच्या सप्तसुरांमध्ये घेता येतो. या सुरांची सुरेल किमया लौकिक जगाला गुंगवून टाकते, गुंतवून टाकते. किंबहुना हे सात सूर माणसाला प्रतिकूलतेवर मात करण्याची शक्ती देत आनंदाच्या मैफिलीत घेऊन जातात. या आनंदाच्या मैफिलीतला एक अभिजात स्वर म्हणजे साधना सरगम. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा रियाज साधना सरगम यांच्या आई तासन तास करायच्या. स्वरांचे संस्कार साधना सरगम यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका नीला घाणेकर यांनी आपल्या लेकीला म्हणजे साधना सरगम यांना स्वरांचा वसा देऊन टाकला. साधनाताईंचं लहानपण त्यामुळे स्वरमयी आठवणींनी भरलेलं आणि भारलेलं होतं.

श्रोते हो, साधना सरगम यांना त्यांच्या आजीनं त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगितली. संध्याकाळ झाली की साधनाजी खूप रडायच्या. काही केल्या त्यांचं रडणं थांबायचं नाही. मग साधनाजींची आई तंबोरा घेऊन बसायची आणि त्यांनी तार छेडताच साधनाजींचं रडणं थांबायचं. साधना सरगम सांगत होत्या, रडणं थांबण्यासाठी इतर मुलांप्रमाणे त्यांना खाऊ नको असायचा. लहानपणापासूनच साधनाजी स्वरांच्या भुकेलेल्या होत्या.

श्रुते हो साधना सरगम ह्या त्यांच्या आईच्या स्वर सावलीत वाढत होत्या. साधनाजींना गाणं शिकवण्यासाठी त्यांची आई खूप धडपड करायची. साधनाजी म्हणतात, त्यांच्या आईनं लहान असतानाच त्यांना मालकंस राग शिकवला होता. साधनाजी सांगतात, जेव्हा त्यांची आई रियाजाला बसायची तेव्हा त्या त्यांच्या आईला आ शिकव असा हट्ट त्या करायच्या.

श्रुती हो, साधना सरगम जेव्हा 10 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कॉलरशिप मिळाली. ही स्कॉलरशिप मिळणं त्यांच्यासाठी भाग्य योग होता. पण त्याहीपेक्षा यानिमित्तानं पंडित जसराजजींचं गुरुपण साधना सरगम यांना लाभलं ही अधिक भाग्याची गोष्ट त्यांच्यासाठी होती.

श्रोते हो, साधना सरगम असं म्हणतात, सूर माझा खास आणि सूर माझा कवडसा, शोधताना मी मला सूर माझा आरसा। संगीताखेरीज जगणं नाहीच हीच साधना सरगम या महान गायिकेची खरी आणि नेमकी ओळख आहे। तेव्हा श्रोते हो, साधना सरगम यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊयात।

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण साधना सरगम यांची गाणी ऐकली आणि याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. तेव्हा मी शलाका सरदेश पांडे आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यात सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात काही जाहिराती.

0: मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्य मृदा आणि जलसंधारण विभाग परभणीतर्फे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकर रावजे नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त महावॉकथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन परभणी जिल्हाधिकारी कार्यालय ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ क्रीडा संकुल असं करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता कविराज कुचे यांनी केलं आहे.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज.

0: मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स, रामनगर, वसमत रोड, परभणी येथे भेट द्या.

FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत पुराणी यादे पुराणे गीत. संकलन आणि निवेदन आहे सिवंतिनी कुंडीकर यांचं, तर निर्मिती सहाय्य आहे वंदना सरपते यांचं.

श्रोते हो नमस्कार. पुराणी यादें पुराने गीत या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी अगदी सहर्ष स्वागत करते आहे. आणि आज या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत छानशी गाणी मी आपल्यासाठी घेऊन आले आहे.

होय, पुराणी यादें पुराने गीत हे टायटल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा खूप काही जुनी गाणी या कार्यक्रमातून ऐकायला मिळतात अशी श्रोत्यांची अपेक्षा असते. परंतु बऱ्याचदा मी अगदी अलीकडच्या काही चित्रपटातल्याही गीतांबद्दल छानशी माहिती देत असते, ती गीतं आपल्याला ऐकवत असते, परंतु अनेक श्रोत्यांचं असं म्हणणं आलं की पुराणी यादें पुराने गीत असं म्हटलं की आम्हाला खूप जुनी गाणी ऐकायला आवडतात आणि तीच गाणी या कार्यक्रमात आम्हाला अपेक्षित आहेत. यासाठी या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीची आणि त्यांना अपेक्षित असणारी ही पुराणी पुराणी गीतं या कार्यक्रमातून मी आपल्याला ऐकवणार आहे. चला तर मग थोडाही वेळ न लावता आता सुरू करूयात पुराणी यादें पुराने गीत. श्रोते हो, मीरा का मोहन हा 1992 साली प्रदर्शित झालेला चित्रपट आणि त्याच्यातलं एक सुंदर अत्यंत गोड आणि रोमॅन्टिक गीत जब जब तुझको देखा, हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मलाही खूप आवडलं आणि त्यातल्या त्यात थोडंसं जुनं असणारं म्हणजे पुराणं असणारं हे गाणं आजच्या पुराणी यादें पुराने गीतसाठी मी निवडलं आहे. तेव्हा ऐकूयात कुमार सानू अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातलं हे छानसं गाणं. हिंदीवर यांची रचना आहे आणि अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे छानसं गाणं आहे. श्रोते हो, या चित्रपटात हे गाणं चित्रित झालं होतं अविनाश वाधवान, अश्विनी भावे आणि दीपक सरीन यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये होत्या आणि या कलाकारांवर चित्रित झालेलं हे छानसं गाणं. श्रोते हो, प्रेमाची पहिली चाहूल लागली की मनातील प्रत्येक क्षण अधिक सुंदर वाटू लागतो, अशाच कोवळ्या निरागस प्रेमाची भावना आपल्या सुरातून व्यक्त करणारं एक मधुर गीत म्हणजे हे गाणं. इंदिवर यांच्या सहज सुंदर शब्दांना अरुण पौडवाल यांनी सुरेल संगीताची जोड दिली आहे, तर कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या मनमोहक आवाजानं हे गीत अजरामर केलं आहे. या गाण्यातील प्रत्येक ओळ प्रेमाच्या पहिल्या स्पंदनाची, पहिल्या भेटीची, आनंदाची आणि मनातील हळुवार भावनांची सुंदर अभिव्यक्ती. मीरा का मोहन 1992 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट, त्यातील हे सुंदर असं छानसं गीत कुमार सानू यांच्या कारकिर्दीच्या सुवर्ण काळातील एक गोड युगल गीत हे मानलं जातं. अनुराधा पौडवाल यांच्या मधुर आवाजानं त्याला आणखीनच आकर्षक बनवलंय. चला तर मग या बहारदार गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. ऐकूयात हे गोड असं गीत.

पुराणी यादें, पुराणे गीत या मालिकेमध्ये आपण पुराणे म्हणजे अगदी थोडेसे जुने गाणे ऐकत आहोत. आणि आता मी जे तुम्हाला गाणं ऐकवणार आहे ते 1983 साली प्रदर्शित झालेल्या सौतन चित्रपटातलं. प्रत्येक क्षणाला हसत सामोरं जाण्याची प्रेरणा देणारं एक अजरामर गीत म्हणजे जिंदगी प्यार का गीत है. शोधे हो, या चित्रपटाचं दिग्दर्शन सावन कुमार टाक यांनी केलेलं आहे. राजेश खन्ना, टीना मुनीम आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट. या कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळं या चित्रपटाची कथा जिवंत केली आहे. हा चित्रपट प्रेम, नाती, त्याग आणि भावनांच्या गुंतागुंतीवर आधारित असून त्या काळातील मोठ्या यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलेला म्हणजे हा चित्रपट. श्रोते हो, या गीताचे शब्दही सावनकुमार टाक यांचेच आहेत. अत्यंत साध्या पण जीवनाचं गूढ उलगडणाऱ्या ओळींमुळं हे गीत प्रत्येकाच्या मनात घर करतं. श्रोते हो, जिंदगी प्यार

का गीत है ही ओळ जगण्याकडे सकारात्मक नजरेनं पाहण्याचा संदेश आपल्याला देते, हो ना? आणि या गीताला सुंदर चालीमध्ये बांधला आहे सुप्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी. हिंदी चित्रपटसृष्टीतील मोजक्या यशस्वी महिला संगीतकारांमध्ये त्यांचं नाव अत्यंत मानानं घेतलं जातं. त्यांच्या संगीताची खासियत म्हणजे साधेपणा, मधुरता आणि भावनांना अचूक स्पर्श करणारी चाल. श्रोते हो, सौतन चित्रपटातील संगीत हे त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत गाजलेल्या संगीतापैकी एक मानलं जातं. आणि हे गाणं लता मंगेशकर यांच्या भावपूर्ण आवीट अशा आवाजातून आपल्या मनावर राज्य करतंच, तर किशोरदांच्या आवाजामध्ये तितक्याच प्रभावीपणे आपल्या मनावर ते रुंजी घालतं. दोन्ही आवृत्त्या श्रोत्यांच्या मनावर वेगवेगळ्या भावनिक छटा उमटवतात, हे नक्की, हो ना? आणि श्रोते हो, या गाण्याविषयीचा असा एक छानसा बहारदार रंगतदार असा किस्सा माझ्या वाचनामध्ये नुकताच आला, तो मी तुमच्यासोबत शेअर करते. सौतनच्या संगीताबद्दल बोलताना अनेक संगीतप्रेमी सांगतात की जिंदगी प्यार का गीत है हे गाणं केवळ चित्रपटापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, जीवनाकडे आशावादी दृष्टीनं पाहण्याचा संदेश असल्यामुळं हे गीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, आपल्या रेडिओवरचे कार्यक्रम, मोटिवेशनल प्रोग्राम्स या सगळ्या अनेक कार्यक्रमातून हे गाणं ऐकवलं जातं. श्रोते हो, पुन्हा तेच लता मंगेशकर आणि किशोरदांच्या आवाजातलं हे गाणं वेगवेगळ्या भावछटा आपल्या मनावर रुंजी घालतात आणि त्यामुळंच तितकंच लोकप्रिय ठरलेलं असं हे गाणं. चला तर मग, जीवनावर, प्रेमावर आणि आशेवर विश्वास ठेवायला शिकवणारं हे सदाबहार गीत आता आपण ऐकूयात, जिंदगी प्यार का गीत.

गाणी ऐकवते आहे, छानशी माहिती या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचवते आहे. तर आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते आहे 1988 साली प्रदर्शित झालेल्या वारिस चित्रपटातील. होय श्रोते हो, प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही तर आयुष्यभर एकमेकांच्या सहवासासाठी केलेली मनापासूनची प्रार्थना आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचं सुख, दीर्घायुष्य आणि कायमची साथ मिळावी अशीच निर्मळ भावना व्यक्त करणारं एक अजरामर असं गीत मी खास तुमच्यासाठी निवडलंय, मेरे प्यार की उमर हो इतनी सनम. तर श्रोते हो, वारिस चित्रपटातील हे गीत राजबब्बर, स्मिता पाटील, अमृता सिंग, राज किरण यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. आणि या चित्रपटातील कथा कौटुंबिक नाती, प्रेम, जबाबदारी आणि वारसा हक्काभोवती फिरणारी अशी एक भावनिक कथा आहे. आणि ही कथा त्या काळी प्रचंड हिट झाली होती, गाजली होती, त्यामुळेच हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एका छोट्याशा कप्प्यामध्ये कोरून ठेवलेला आहे. तर श्रोते हो, या चित्रपटातील गीतांचे गीतकार आहेत वर्मा मलिक. अतिशय साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दात प्रेमाचं चिरंतन स्वरूप त्यांनी व्यक्त केलं आहे. गीताला मधुर संगीताची जोड दिली आहे जगदीश खन्ना यांनी. गाण्यातील सुरावट शांत, प्रसन्न आणि भावनांना स्पर्श करणारी अशी आहे. आणि श्रोते हो, हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांनी. लता दिदींच्या स्वरातील कोमलता आणि भावपूर्ण सादरीकरणामुळं हे गीत आजही प्रेमगीतांच्या यादीत विशेष स्थान राखून आहे, हो ना. आणि श्रोते हो, या गीताची खासियत सांगताना असं म्हणता येईल की या गीतामध्ये प्रेमाचा दिखाऊपणा नाही, एकमेकांसाठी मनापासून व्यक्त केलेल्या शुभेच्छा आहेत, प्रेम आहे. माझ्यापेक्षाही माझ्या प्रिय व्यक्तीचं आयुष्य अधिक सुंदर आणि दीर्घ असावं असा थोडासा भाव या प्रत्येक गीताच्या ओळीमध्ये आपल्याला जाणवतो. आणि म्हणूनच विवाहप्रसंगी, लग्नाच्या वाढदिवसाचे अनेक कार्यक्रम, या अशा कार्यक्रमांमध्ये हे गाणं आवर्जून ऐकवलंच जातं. श्रोते हो, या गीतासाठीचा एक मनोरंजक किस्सा मला तुम्हाला सांगावासा वाटतोय. मेरे प्यार की उमर हो इतनी सनम हे गीत प्रदर्शित झाल्यानंतर रेडिओ श्रोत्यांमध्ये हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं, बरं का. अनेक श्रोते आपल्या जीवनसाथीला समर्पित करण्यासाठी या गीताची फरमाईश करायचे. प्रेम व्यक्त करण्यासाठी, जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या हिंदी चित्रपट संगीतातील मोजक्या गीतांपैकी हे एक गीत मानलं जातं. चला तर मग श्रोते हो, प्रेमाची निरागस्ता, विश्वास आणि आयुष्यभराच्या सहवासाची सुंदर प्रार्थना आपल्या सुरातून व्यक्त करणारं हे सदाबहार गीत ऐकूया, मेरे प्यार की उमर हो इतनी सनम.

पुराणी यादे, पुराणे गीत या मालिकेमध्ये आता आपण जे गीत ऐकणार आहोत ते गीत आहे 1985 साली प्रदर्शित झालेल्या प्यार झुकता नहीं या चित्रपटातील तुमसे मिलकर न जाने क्यों। श्रोते हो, प्रेमाची खरी जादू तेव्हाच अनुभवायला मिळते जेव्हा एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीनंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जातं, हो ना? मनाला नवी स्वप्न मिळतात, प्रत्येक क्षण अधिक सुंदर वाटू लागतो आणि प्रत्येक श्वासात आनंदाची चाहूल लागते। अशाच कोवळ्या आणि हळव्या प्रेमभावना आपल्या सुरातून व्यक्त करणारं एक अजरामर गीत म्हणजे तुमसे मिलकर ना जाने क्यों। 1985 साली प्रदर्शित झालेला प्यार झुकता नहीं हा सुपरहिट चित्रपट, या चित्रपटातील अत्यंत गाजलेलं हे लोकप्रिय असं ड्युएट गीत। श्रोते हो, मिथुन चक्रवर्ती, पद्मिनी कोल्हापुरे, डॅनी डेंगझोंपा आणि बिंदू यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये होत्या। प्रेम, स्वाभिमान, संघर्ष आणि नात्यातील विश्वास यांची सुंदर गुंफण असलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट। श्रोते हो, या गीताचे गीतकार SH बिहारी असून त्यांनी प्रेमाच्या पहिल्या भेटीत उमलणाऱ्या भावनांना अत्यंत सहज आणि काव्यमय शब्द दिले आहेत। शब्दांना अविस्मरणीय सुरांची साथ लाभली ती म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची। श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर संगीतकार जोडी म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल। त्यांच्या मधुर आणि भावस्पर्शी संगीतामुळं हे गीत आजही रसिकांच्या हृदयात तितकंच प्रेमानं जपलं जातं। आणि अर्थातच हे सुंदरसं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या सुरेल आवाजात साकारलं गेलं होतं। लता दिदीच्या कोमल स्वरांना शब्बीर कुमार यांच्या भावपूर्ण गायकीची मिळालेली साथ या गीताला एक वेगळीच उंची देऊन जाते। आणि श्रोते हो, या गीताची खासियत सांगायचं म्हटलं तर हे केवळ प्रेमगीत नाही तर दोन हृदयांच्या पहिल्या भेटीत निर्माण होणाऱ्या अनामिक आनंदाची सुरेल अभिव्यक्ती आहे। आणि या गीतातील प्रत्येक शब्द, प्रत्येक स्वर प्रेमाची निरागसता, विश्वास आणि आयुष्यभर टिकणाऱ्या नात्यांची सुंदर जाणीव आपल्याला करून देतो। म्हणूनच आकाशवाणीच्या छान छान कार्यक्रमातून, बऱ्याचशा संगीत मैफिलींमधून आणि श्रोत्यांच्या फरमाईशीमधून आजही हे गीत आवर्जून ऐकायला मिळतं। चला तर मग लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या सुरेल गायकीतून साकारलेलं 1980 दशकातलं सर्वाधिक लोकप्रिय रोमॅन्टिक गीत ऐकूयात। पहिल्या प्रेमाची गोड चाहूल, मनातील हळुवार भावना आणि सुरेल संगीताचा सुंदर मिलाफ अनुभवण्यासाठी तुमसे मिलकर ना जाने क्यों।

0: तसे होते हो पुराणी यादें पुराने गीत या आपल्या सुरेल मैफिलीत आज आपण हिंदी चित्रपट सृष्टीतील काही अजरामर सदाबहार गीतांचा मनमुराद आनंद घेतलात. या सुरांनी जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, मनातल्या भावनांना अलगद स्पर्शही केला आणि संगीताचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांनाच अनुभवायला मिळाला. श्रोते हो, आपणही या सुरेल प्रवासाचा आनंद घेतला असेलच अशी आशा व्यक्त करते. आजचा हा कार्यक्रम इथेच संपवते. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या भागात नव्या आठवणी आणि सदाबहार गीतांच्या खजिन्यासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि संगीताची अशीच नाळ जपून ठेवा. आणि आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा सीमंतिनीला निरोप द्या. टेक केअर अँड बाय बाय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम ऐकलात. संकलन आणि निवेदन होतं सीमंतिनी कुंडीकर यांचं, तर निर्मिती सहाय्य होतं वंदना सरपाते यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 11:30 होत आहेत.

0: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता ऐकूया एक जाहिरात.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्या

0: तीन खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20-30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.

0: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता प्रसारित करत आहोत साहित्य संस्कृती हा प्रायोजित कार्यक्रम. श्री राधा आंबेकर ग्रंथालय संचलित वाचनकट्टा अंतर्गत बोलूया पुस्तकावर हा कार्यक्रम. लेखक आहे डॉक्टर जयश्री सोन्नेकर यांचं, तर सहभाग आहे शुभदा गोळेगावकर, शैलेजा वसेकर, मनीषा पांडे आणि जयश्री सोन्नेकर यांचा, तर सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री राधा आंबेकर ग्रंथालय, सर्वोदय नगर, सेलू. गेल्या 34 वर्षापासून वाचकांच्या सेवेत. शांत आणि प्रसन्न जागा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं योग्य वातावरण, विविध विषयांवरील हजारो पुस्तकं, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, छोट्या मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं आणि माफक शुल्क, सोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन, पुस्तक प्रदर्शन, मुलांसाठी स्पर्धा आणि वाचनकट्ट्यासारखे उपक्रम देखील इथे राबविले जातात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी अवश्य भेट द्यावे असे श्री राधा आंबेकर ग्रंथालय, सर्वोदय नगर, सेलो. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 94 04 85 54 00.

0: ये
1: वाह
0: अरे ये जयश्री ये वाह वाह वाह वाह शुभदाताई पण आहेत.
2: मग मी पुढे घालून आणले तिला, तसं निघतच होती म्हणा ती.
1: प्रश्नच नाही, आज एकत्र यायचं हा आदेश होता ना शैलेशा मॅडमचा.
0: तसं नाही, पण पुस्तक वाचन यावर चर्चा म्हटलं की किती उत्साह वाटतो की नाही, अगदी भेटा वाटतं बघ पटकन.
2: मनीषा आली नाही अजून?
3: उपस्थित आहे मॅडम, ही पहा आली आहे मी.
0: छान छान छान, वाचन कट्ट्याशिवाय इतर वेळी सुद्धा आपला संवाद महत्वाचा आहे बघ. बरं, सगळ्याजणी पाणी वगैरे पिणार?
1: आज हे सगळं नंतर, आधी चर्चा गप्पा.
3: खरंच मॅडम.
2: खरं सांगू शैलजाताई, ग्रंथालयात आलं ना की असं वाटतं ही सर्व पुस्तक वाचून काढल्याशिवाय इथून हलूच नाही.
3: हो ना, तरी बरं, आपली वाचनाची शृंखला सतत सुरू असते.
1: वाचनाचा व्यासंग जडलाच पाहिजे मनीषा, पहा ना किती धावत येतो आपण इथे.
0: अहो, हा वाचन कट्टा त्यासाठीच आहे ना. बघता बघता 4 वर्ष झाली आहेत आपल्या वाचन कट्ट्याच्या बांधणीला.
2: किती वेगाने गेली नाही.

0: काही वर्ष
1: हो
2: शैलजाताईंनी मनावर घेतलं आणि त्यामुळेच.
1: अगं खरं सांगू का, मला खूप वाईट वाटायचं बरं. वाचन संस्कृती हरवत चालली आहे याचा खेद तर होताच, परंतु आपल्या नजरेसमोर मुलांना मोबाईलवर तासन तास बघून काहीतरी करावं या विचाराने मी खूप अस्वस्थ व्हायची बघ.
3: पण काही म्हणा, त्या विचारांची ताबडतोब अंमलबजावणी केल्यामुळं बरेच उपक्रम घेता आले बाई.
1: हो ना, निश्चितच. व्याख्यानं, स्पर्धा आणि यामुळं बघ मुलांना पण वाचनाची गोडी लागली.
2: आणि उत्कृष्ट वाचक पुरस्कारामुळे वाचनाची स्पर्धा वाढली, संख्याही वाढली.
0: भरपूर साहित्य संपदा हेही एक कारण आहे वाचक खेचण्याचं.
3: मला वाटतं जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी आपण वाचनकट्ट्याचा आरंभ केला, हो ना?
1: हो हो, 23 एप्रिल पासून आपण वाचनकट्टा सुरू केला आणि त्याच दिवशी आपण ठरवलं सर्व सदस्य एकत्र येऊन महिन्याच्या शेवटच्या रविवारी पुस्तकावर चर्चा करायची, आणि त्याप्रमाणे घडलं पण.
2: आपण कुठल्या पुस्तकावर कुणी बोलायचं हे आधी ठरवतो ते फार योग्य आहे.
0: एक तर पुस्तकाचं वाचन करण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यावर चिंतन करता येत.
1: अगं यामुळे बोलणारी जी सखी आहे ना, ती बारीक बारीक गोष्टीचं विवेचन करू शकते ना, आणि तिला वेळ पण मिळतो, हेच कारण आहे.
3: आणि ऐकणाऱ्यांनाही पुस्तकातील मध्यवर्ती कल्पना म्हणा किंवा कथानक, पात्र याबाबत माहिती मिळते.
1: हो.
2: विशेष म्हणजे पुस्तक आपणही वाचलं पाहिजे ही इच्छाही वाढते.
1: हो हो, खरंय अगदी. हो,
3: आपल्या या वाचनकट्ट्यात ना कुणी अध्यक्ष कुणी सचिव असे पद नाहीत ना, ते आवडतं बाबा आपल्याला.
0: हेही खरंच आहे म्हणा.
1: अगं जयश्री, पदासाठी पाहिलंस ना सगळीकडे किती चढाओढ सुरू येते.
2: हो बाई, कुठलाही उपक्रम म्हटलं की लहान मोठ्या अशा गोष्टीत स्पर्धा सुरूच.
3: मी तेच म्हणते, किमान सरस्वतीच्या उपासकात स्पर्धा नको. खरंच बाई, सर्व जणी समान,
0: त्यामुळे एकोपाय टिकतो बघ.
3: सद्यस्थितीला अत्यंत उपयुक्त उद्बोधक पुस्तकं वाचनकट्ट्यात बोलण्यासाठी निवडली जातात हे आपल्या वाचनकट्ट्याचं गमक आहे बरं.
2: होय तर, किती वेगवेगळे विषय, काय भाषा म्हणजे बोली असली तरी भाषा ज्ञान वाढवणारी फारच छान छान पुस्तके निवडली आपण.
0: ह्या संपूर्ण श्रेय शैलजाताईंच्या.
1: अगं श्रेय वगैरे काही नाही, त्याचं असं आहे मी ग्रंथालयात असतेच न बसलेली वाचत, आणि पर्यायाने काय होतं कुठलं पुस्तक मार्मिक आहे वाचनीय आहे हे माझ्या लक्षातच येतं लगेच. त्यामुळं
0: तरीही इंटरनेटच्या ह्या काळात तुमच्यासारखे पुस्तक प्रेमी अपवादच. हा
1: हो, पण विचार करा ना, आत्तापर्यंत तुम्ही सर्वांनी सुद्धा किती पुस्तकं वाचली, अगदी मनापासून वाचलं आणि बोललात सुद्धा मनापासून.
2: महत्वाचं म्हणजे पुस्तक लेखिकेला कार्यक्रमाला निमंत्रण दिलीत आणि त्या कार्यक्रमाला उपस्थितही राहिल्या अगदी वेळेच्या आत.
3: पुस्तक लेखिका कार्यक्रमाला याव्यात आणि त्यांचा जवळून परिचय व्हावा यात किती आनंद आहे नाही.
0: कुठलंही काम मन लावून अंतःकरणपूर्वक केलं ना की यश हमखास येतच बघ. लेखिकांनाही वाटतं ना त्यांच्या लेखनाचा परिपाक साधला म्हणजे.
1: आणि लेखक किंवा लेखिकेच्या समोर बोललं आपण त्या पुस्तकाबद्दल तर त्याचा फायदा असा होतो की आपल्याला कळालेला जो अर्थ आहे ना आणि त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ
0: म्हणजे त्यांच्या लेखणीचा का.
1: हो हो, या दोन्हीमध्ये समजा जर जरा तफावत काही वाटली तर ते आपल्याशी लगेच बोलू शकतात.
2: आपण बऱ्याच लेखिका कवयित्रींची पुस्तकं घेतली आहेत.
3: हो, आणि लेखकांच्या सुद्धा बरं. जपणूक वेदनेची या पुस्तकाच्या वेळी त्याचे लेखक कमलाकर देशमुख आल्याचं मला आठवतंय.
0: हो, परभणीच्या प्रथितयश कथा लेखिका देशपांडे, वर्षा डोंगरजकर यांनी देखील वाचनकट्ट्यावर आपलं मनोगत व्यक्त केलंय की.
2: लेखनाच्या अनुषंगाने आपल्यापैकी शैलजा वसेकर, जयश्री सोन्नेकर, शुभदा गोळेगावकर ह्यांनी देखील हितगुज केलंय ना.
1: आवश्यकच आहे. अगं लेखकांनी लेखनात जीव ओतलेला असतो गो मनीषा, तुला पण आहेस की अनुभव.
3: शैलजाताई, भारत सातपुते यांचं जागरण ही कृती खूपच अमूल्य, वाचत पुढे जातो माणूस.
1: हो,
0: आणि एक भाकर तीन चुली, स्त्री वेदनेचं ज्वलंत आणि वास्तव आविष्करण.
2: पुस्तकावरील आपल्या चर्चेनंतर मला करमलंच नाही.
1: आत्मचरित्र वाचलेनं की प्रत्येकाचं जीवन एक वेगळा अध्याय आहे असं वाटतं बघा.
3: शैलजाताई, कधी कधी नव्या कृतींची तुलना जुन्या कृतींशी होते, पण वास्तव अनुभूती, सभोवतालच्या घटनांचा अचूक वेध घेत आजची पिढी जेव्हा लिहिते ना, त्यावेळी वाटतं सद्यस्थितीतही उत्तम पुस्तकं येत आहेत.
1: खरंय, अगदी अगदी खरंय. जुनं नवं असं काही नसतंच, जिथे जखम, झळ, कळा, वेदना तिथे उत्कट आविष्करण ठरलेलंच आहे पहा.
0: काही वेळा प्रत्यक्ष अत्याचार त्रास देण्याची तस

0: न घेता स्त्रीवर अप्रत्यक्ष मानसिक भार टाकला जातो. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र पूर्ण चित्रपट डोळ्यासमोरून तरळतो.
1: मनीषा, तूच बोलली होतीस ना या पुस्तकावर, तुझं वाक्य आठवतं मला, आत्मचरित्र म्हणजे स्वतःची बाजू मांडणे नव्हे तर स्वतःकडे तटस्थपणे पाहण्याची तयारी. वा वा वा,
2: होय वहिनी, या आत्मचरित्रात सर्वत्र आत्मपरीक्षण केल्याचं दिसतं. स्मृतिचित्ते ह्या आत्मचरित्रातून व्यक्ती खूप काही शिकतो, मला फारच भावलं होतं.
3: तत्कालीन स्त्री जीवनाचा स्पष्ट आरसाच असं म्हणता येईल या आत्मचरित्राला.
0: स्त्री केवळ संसार करणारी व्यक्ती नसून संकटाला सामोरी जाणारी, निर्णय घेणारी, नाती टिकवणारी शक्ती आहे असं या आत्मचरित्रात वेळोवेळी जाणवतं बरं का.
2: लक्ष्मीबाईच्या संसारातले प्रसंग तर फारच मजेदार. माहितीये, लक्ष्मीबाईंना त्यांचे सासरे वेगवेगळे पदार्थ करायला सांगत. आयती कर, पेजबुड्या भात कर, आगळं वेगळंच.
3: आणि लहान वयात अशा आज्ञा पाळणं म्हणजे किती मोठं आव्हान. पण ते लक्ष्मीबाईंनी लिहिलं या पेललं पहा.
1: मुळात ना लहानपणापासूनच लक्ष्मीबाईंनी वास्तव स्वीकारले आणि वास्तवातूनच

0: ले प्रसंग तर फारच मजेदार. माहितीये, लक्ष्मीबाईंना त्यांचे सासरे वेगवेगळे पदार्थ करायला सांगत. आयती कर, पेजबुड्या भात कर, आगळं वेगळंच.
1: आणि लहान वयात अशा आज्ञा पाळणं म्हणजे किती मोठं आव्हान. पण ते लक्ष्मीबाईंनी लिहिलं या पेललं पहा.
2: मुळात ना लहानपणापासूनच लक्ष्मीबाईंनी वास्तव स्वीकारले आणि वास्तवातूनच आयुष्य समजूनही घेतले.
3: त्यामुळे त्यांच्या लेखनामध्ये गारहाणी, नाराजी, आक्रोश कुठेच जाणवत नाही.
1: लक्ष्मीबाईंचं लिखाण फारच प्रगल्भ आहे ग. त्यांचं साधेपण म्हणजेच त्यांचं मोठेपण आहे.
0: त्यांच्या पुस्तकातलं प्रसंग वर्णन सुद्धा पाल्हाळे लावणारी नाहीत, अगदी मोजक्या शब्दातली आहेत.
2: खरे, त्यावेळेच्या स्त्रियांना नाही म्हटलं तरी जाच असायचंच. एकदा तर त्यांच्या सासऱ्यांनी लक्ष्मीबाई आणि टिळकांचं श्राद्धच घातलं होतं म्हणे.
0: तेही फक्त देवाचे भांडे घासले नाही म्हणून, अक्षरशः ती भांडे फेकून दिली होती. देव म्हणजे काय हे समजलंही नसेल त्यावेळी.
3: टिळकांनी लक्ष्मीबाईंना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला. त्यांना सफलताही मिळाली नाही, पण त्या शिकल्या हळूहळू.
1: अहो, हे पुस्तक आहे ना, हे शिक्षणाचाच परिणाम आहे. नाहीतर त्यांच्या जीवनातले अनुभव आपल्यापर्यंत आलेच नसते.
2: कसं कसं जीवन व्यतीत केलंय पूर्वीच्या महिलांनी, मानावं लागेल बाबा.
0: वहिनी, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग एवढे कटू आहेत ना, काटा येतो हो अंगावर.
3: अगदी अगदी.
1: महान लेखिकेचा दर्जा उगीच मिळतोय का? सोन्याला सुद्धा कसाला लागावं लागतं.
2: उर्मिला पवारांचं आयदान हे आत्मचरित्रही वेगळ्या दुनियेत नेणार आहे बरं.
1: छान झालं बघ तू आठवण केलीस, मी म्हणणारच होते बघ जयश्री.
0: मुखपृष्ठच फार बोलक आहे त्याचं. स्त्रीचा विणलेला परडीचा चेहरा आणि निस्तेज डोळे.
2: मनीषा, मुखपृष्ठ पुस्तकाचा आरसा असतो आणि तू म्हणल्याप्रमाणे पुस्तकात काय आहे हे त्यावरून लक्षातही येतं.
3: ह्या स्त्रियांनी स्वतः सोसलंय ते फार भयंकर आहे बाबा. त्याचं प्रतिबिंब सुरुवातीपासून दिसतं, होय ना?
1: अगदी सुरुवातीचं वाक्यच अंगावर शहारे आणणार आहे. मानेचा काटा मोडील अशी डोक्यावरची भारी, गवताची वरंड, भाताचा नाचणीच्या लाटा, चिव्याची चेप आणि मौसमात आंबे कैऱ्या, हे असलं सगळं ओझं घेऊन ते लोक रत्नागिरीच्या बाजारात विकायला निघालेल्या ह्या आमच्या बायका.
2: बापरे
1: बापरे.
2: मुळात न स्त्रियांची त्यांच्या शरीर रचनेची ठेवण नाजूक असं मानलं जातं. त्यांच्या मानेवर हे असं ओझच ओझ.
0: आणि ते काही वेळाच नाही तर आजन्म डोक्यावर बाळगायचं निमूटपणे. बापरे.
1: आणि तेही अशा ठिकाणावर, डोंगराच्या कड्या कपारीत, कुठल्याशा खबदाडीत, दगड गोटे खडबड, वेड्या वाकड्या वाटा.
3: त्यांचं गाव असंच आडवळणी होतं ना?
1: हो.
3: रत्नागिरीजवळ कुठलंच खेड, काय नाव बरं त्याचं?
2: फणसवळे ना?
1: हो
0: हो हो. दऱ्याखोऱ्यातून जाताना हिंस्र प्राणी सुद्धा भेटायचे.
1: आणि बर का, त्या काळामध्ये भूत खेत डाकिणी अशा गोष्टीवर फार विश्वास असायचा. रस्त्यात कुठे भेटतील अशी भीती असायची बघा बायकांना.
2: आपण म्हणतो आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. फार पूर्वी आणि मध्यंतरीच्या काळातही स्त्रिया धाडसाचे काम करायच्याच की.
1: ओ,
0: आणि त्या काळीही लिंग पिसाट पुरुषांची कमतरता नव्हती. झाडा झुडपांचा फायदा घेऊन असे घाणेरडे पुरुष स्त्रियांच्या आबरूचे धिंडवडे काढायचे.
1: अगं मनीषा, ही वृत्ती सर्वकालिकच आहे. ते पुरुष अनपढ किंवा निरक्षर तरी होते, पण आज सुशिक्षितांचं काय? आजही अगं तेच घडतंय ना.
3: आज मीडिया सक्षम असल्यामुळे बऱ्याच अंशी अपराध उघडकीस तरी येतात निदान.
1: हो,
3: पण त्यावेळी परिस्थिती वेगळीच होती.
1: हो, खरे.
2: बरं, रत्नागिरीसारख्या ठिकाणी पावसाळ्यात अजूनच कठीण वातावरण. धोधो पाऊस, विजा, वाढलेली झाडं झुडप, वाहणाऱ्या नद्या, मोडकळीस आलेले पूल, काय काय.
0: दिवसभर काम काम करत राहणाऱ्या ह्या कष्टकरी लोकांच्या अंगावर मास तरी कुठून असणार? अतिशय क्षीण काटकुळ शरीर असायचे त्यांचे. आजही कुठे कुठे असतील काय माहीत.
1: नाही, आज त्या तुलनेत बऱ्याच अंशी सुधारणा झाली आहे ह्या देशात. पण उर्मिला पवार आणि त्यांच्या परिवारांनी सोसले ते फार वेदनादायी आहे ग.
3: नाहीतर काय, लहान लहान मुलं बाळ ह्या बायका बाजारात निघाल्या की मागी लागायच्या. कधी कधी आजारी सुद्धा असायची. त्यांना त्या अवस्थेत सोडून जाणं किती जीवावर येत असेल नाही.
2: पण या सगळ्या गोष्टींचं वर्णन उर्मिला पवार यांनी त्यांच्या शब्दात केलंय बरं.
1: हो.
2: जसं पुलाचं वर्णन चाकव म्हणून, चिरगूट, खपाटीला गेलेलं पोट, हडकलेली बोट, पावसाने चिपचिपलेला चेहरा, अगदी वास्तव असं म्हणजे बेतलेलंच.
1: हो हो.
0: स्त्रियांची गडबड पाहिली की मागे लागणाऱ्या मुलांना तुला चणा आणीन, सुक बोंबीला आणीन असं आश्वासन, आणि नाहीच ऐकलं तर मेल्यानु जा घरास, नाहीतर तंगडी मोडून ठेवीन असा धाक घालायचा.
1: पण ह्या महिला एकमेकांचे

0: मदत मात्र करायच्या बरं का खूप, नाहीतरी त्यांना जवळचं असं कोण होतं ग. लेखिका लिहितात, घरोघरी तळीराम आणि सुधाकर होते, तो एक नवऱ्याचा आणखी वेगळाच त्रास.
1: आणि सासू त्रास द्यायची ते दुःख पुन्हा वेगळंच असायचं बाई. बाजारात जाताना सगळी चर्चा बायका बायकात व्हायची, तेवढीच दुःखावर एक प्रकारची फुंकर घातल्या जायची.
0: खरंच आहे,
2: सासरचं दुःख जाऊ द्या हो, पण लेखिकेचे वडीलही खूप विक्षिप्त होते, खंजूष होते असं उर्मिला पवार म्हणतात.
0: हो,
2: एकदा औषधाची गोळी पोटात जात नसल्याचं पाहून लेखिकेच्या छातीवर जोरदार लात मारल्याचं त्या सांगतात.
0: हे आत्मचरित्र खरोखर उर्मिला पवारांची जीवनगाथा उलगडूनच दाखवतो बघा.
3: मुलीच्या जन्मापासून म्हणजे अगदी स्वतःसह इतर महिलांच्या शेवटापर्यंतच्या टप्प्याची ही क्रमशः कहाणी आहे.
1: जीवनातले अगदी सूक्ष्मपणे बारकावे टिपलेले आहे यामध्ये. संपूर्ण कोकणातील जीवनमान, निसर्ग याचंही वर्णन किती किती पद्धतीनं केलंय नाही का इथे.
2: आणि हो, सर्व गोष्टीत प्रामाणिकता आहे. वडील मरावेत असं वाटलं तेही, आणि वर्गातली मुलं आवडली हे नावासकट बिंदास सांगणं देखील.
0: एका स्त्रीचं बदललेलं जीवन ते फक्त शिक्षणामुळं. हे आत्मचरित्र म्हणजे एक प्रकारचं उद्बोधनच आहे.
3: आणि उच्च शिक्षित पतीची साथ हेही महत्त्वपूर्ण ठरलं त्यांच्या जीवनात.
2: हो हो, अस्पृश्यतेचं जगणं वाटायला येऊ नये परिस्थितीवर केलेली ही मात. भारतरत्न बाबासाहेबांना हेच हवं होतं.
1: सर्व भारतीयांनी सुद्धा हेच लक्षात घेणं आवश्यक आहे.
0: शिक्षणाबरोबर जगण्यातलं आपापसातलं प्रेमही तेवढंच कारणीभूत ठरतं बरं. ते असेल तरच जीवन सुकर होतं.
3: खरंय, ते बहीण भाऊ, पिता पुत्र किंवा पती पत्नी आणि मित्रामित्रातील सुद्धा. किंवा
2: जसं गोकुळवाटा या काव्यसंग्रहात आदरणीय लक्ष्मीकांत तांबोळी सरांनी राधाकृष्ण यांच्या माध्यमातून वर्णन केलंय, याच म्हणायचं आहे तुला.
3: अगदी मनातलं ओळखलं. जेव्हापासून शैलजाताईंकडून ह्या पुस्तकावरील समालोचन ऐकलंय.
0: काय पुस्तक आहे, अगदी मनोवेदी काव्य. कृष्ण आणि राधा इतर कुठेही याप्रमाणे शोधता येणार नाहीत, इतकं खोलवर आणि अभ्यासपूर्ण वर्णन आहे बघा याच्यात.
1: मी देखील अनेक धार्मिक ग्रंथ वाचलेत, मात्र राधा ह्या व्यक्तिरेखेचा अर्थ गोकुळवाट्यामधूनच मला स्पष्ट झाला.
2: आदरणीय तांबोळी सरांचं लिखाण म्हणजे ईश्वराच्या सान्निध्याचे साक्ष. कुठलाही वाङ्मय प्रकार घ्या, प्रचंड व्यासंग, पराकोटीची कुशाग्रता आणि अभ्यास तर विचारूच नका.
3: माझी आई त्यांच्या सैनिकी रक्त ह्या धड्याचा फार उल्लेख करायची. त्यांच्या अभ्यासक्रमात होता तो. एका ओजस्वी माजी सैनिकाचं चरित्र व्यक्त करणारी ती कथा होती. आई हा धडा वारंवार वाचायची म्हणे.
2: बरोबर. आणि अनंता येवडे द्यावे ही कविता ज्ञानदेवांच्या पसायदानाचं प्रतिबिंब वाटतं बाई मला.
0: आणि संदर्भ किती पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, सर्व स्थळांचं वर्णन गोकुळवाटात येतं. कृष्ण राधा अद्वैत ते कसं याबद्दल अनेक प्रतीक दिली.
1: विशेषणाचं भांडार असलेलं एक काव्य, श्याम दुलारी, कृष्ण मिठी, कृष्ण ऊर्जा, मनभावन राधा, वा वा वा.
0: खरंच आहे.
3: कृष्ण बाळ गोपाळात वाढलेला गवळी, बाळ गोपाळात गुरे चारणारा, राधेला कृष्णाची आणि कृष्णाला राधेची कधीच बाधा झाली नाही. हसणे रुसणे थट्टा यातून त्यांची पावन मैत्री झाली.
2: दोन टिपऱ्या एक नाद, दोन हृदये एक श्वास. राधा कृष्ण म्हणजे राधा आणि कृष्ण असं नाही, तर राधा कृष्णच किंवा कृष्ण राधाच.
0: इथे नरनारीचा श्रृंगार नाही, तर राधेच्या अंग प्रत्यंगात श्रीरंग भरलेला आहे. रोम न रोम कृष्णमय झालेला, तिच्या प्रत्येक हालचालीत कृष्णाची चाहूल जाणवणारी, याचा अद्वैत प्रत्यय गोकुळवाटामध्ये आपल्याला येतो.
1: आणि मग गोकुळवाटातील काव्य आणि त्यांचं स्पष्टीकरण वाचक आपल्या मस्तकी लावतो. प्राणातून येते ते प्रेम, प्रेमाची हृदयस्पर्शी व्याख्या, ह्यापेक्षा अजून कोणती वेगळी असू शकते. धन्य ते कवी आणि त्यांचा दूरदृष्टीपणा.
2: बरं, या काव्यसंग्रहातील की नाही एक कविता मला फार आवडते, तुम्हा सर्वांची परवानगी असेल तर म्हणते. मी तुला भरवते तेव्हा मी माया यशोदा होते, मी तुला भरवते तेव्हा मी माया यशोदा होते, तू मला छेडतो तेव्हा मी अल्लढ राधा बनते. तू कुशीत येशी तेव्हा काळीजच होते आई, तू कुशीत येशी तेव्हा काळीजच होते आई, तू मिठीत घेशी तेव्हा वृंदावन देहच होई.
0: वा वा वा.
2: तू झटता या पदराला, तू झटता या पदराला, का फुटतो मजला पाना, मी कसे तुला समजावू, तू बाळ नेणता ताना. ही राधा आहे, हे राधेचं प्रेम आहे.
0: खरंय, राधेने कृष्णाला बाळ रूपात पाहिलंय. आपल्या डोळ्यातलं काजळ दृष्ट लागू नये म्हणून ती कृष्णास लावते. आणि खरंच प्रियकरांसाठी प्रेयसीने आई होऊ नये असं कुठं म्हटलंय.

0: स्त्रीची अनंत रूप आहेत.
1: राधाकृष्णाची कोण हे विचारल्यानंतर ही कविता ऐकली की सर्व प्रश्न सुटतात बघा.
0: खरंय,
2: कृष्ण राधेला सोडून जातो तेव्हा ती खिन्न, उदास, व्याकुळ होते, परंतु ती संपूर्ण कृष्णमय झालेली असते, त्यामुळे तिला त्याचे वैषम्य वाटत नाही.
3: भले कृष्णाने रुक्मिणीला सत्यभामेला प्राजक्त भेट म्हणून दिला, परंतु कृष्णाचं सावळेपण अंगी लिहून तुळस मंजिरी होण्यात तिचा आनंद साठलेला आहे.
0: गोकुळ वाटा या काव्यसंग्रहाचा वेद घ्यायचा आहे तर एकाग्रता हवी, व्यक्ती अक्षरशः हरवून जातो या काव्यात.
3: बरोबर आहे.
1: काही म्हणा मैत्रिणींनो, फार अफाट प्रतिभा होती मागच्या कृतीमध्ये. लेखक, कवयित्री, कवी सगळे ज्ञानी होते.
3: तसं म्हटलं तर साहित्यातून समाज प्रबोधन हा मुख्य उद्देश साध्य करताना आजची पिढी दिसून येते ना.
2: हा, काही दिवसापूर्वी नवीन प्रकाशन वाचण्याचा छंद जडला होता मला, त्यातही बरीच पुस्तकं छान वाटली.
0: जयश्री, तू प्रबंध लिहिलास ना ग, त्यावेळी स्त्रीवादी पुस्तकांची नावं सांगितली होतीस. कोणती होती ग?
3: परभणी जिल्ह्यातील प्रतिभावंत कवींचीच पुस्तकं निवडली होती मी. साठोत्तरी, महत्वाचं म्हणजे ज्यांना मी गुरुस्थानी मानते ते आदरणीय श्री दासवैद्य सरांचे तत्पूर्वी आणि तुर्तास हे काव्यसंग्रह घेतले होते अभ्यासासाठी.
1: अरे वा, हा तर माझा आवडता काव्यसंग्रह.
2: मी देखील आवर्जून वाचलाय बरं का हा काव्यसंग्रह.
0: मला देखील खूप वास्तव आणि मनाला स्पर्श करणारे वाटतात यातल्या कविता. खूपच उंची आहे या कवितांची.
1: मानवी जीवन, नातेसंबंध यावर सातत्याने चिंतन करणाऱ्या कवितांचा संग्रह म्हणून तुर्तासकडे पाहता येते.
2: कवितांचे विषय किती नाविन्यपूर्ण आणि विचार करायला लावणारे आहेत. आज समाजात जे जे घडतंय ते सर्व येतं वैद्य सरांच्या कवितेत.
3: मनीषा, खुद्द ज्येष्ठ साहित्यिक कोतापल्ले सर म्हणतात, दलित, ग्रामीण, स्त्री, आदिवासी आदींच्या शोषणाच्या प्रभावी आविष्कारात न येणारा सामान्य माणूस आहे ना, त्या सामान्य माणसाचे जगणे काव्यात्मक करणारे कवी म्हणून आपल्याला दासू वैद्य सरांकडे पाहता येईल.
0: आणि तरुण पिढीचे अत्यंत लाडके कवी आहेत बरं दासू वैद्य. आणि प्रगल्भ विचारांचं दान पदरी असूनही पराकोटीची विनम्रता आहे त्यांच्यामध्ये.
3: हो ना.
1: न सांगताच आई निघून गेली म्हणून किती सुंदर कविता आहे या काव्यसंग्रहातली. प्रत्येक आईचा मुलगा कवी असूच शकत नाही, पण प्रत्येक मुलाची आई, प्रत्येक मुलाची आई त्याच्यासाठी एक कविता असते न विसरणारी.
0: वा वा वा.
2: असा विचार करणारा मुलगा जर प्रत्येक आईच्या उदरी आला तर काय धन्यता वाटेल माऊलीला.
3: कवी जेव्हा असं लिहितात ना, त्यावेळी स्वाभाविकच मनातले विचार कागदावर उतरवले गेले असतील ही विचारांची व्यापकता म्हणावं लागेल.
0: आई गेल्यानंतरचे वडील ही कविता सुद्धा अशीच अविस्मरणीय पहा.
3: हो हो.
0: कवी म्हणतात, आई गेल्यानंतरचे वडील अबोल झाले. कवीचं कसं निरीक्षण आहे पहा. पुढे म्हणतात, आईनी लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात, ओट्यावर बसतात, आभाळाकडे बघतात.
3: त्यांच्या स्त्री सुक्त या कवितेचं तर मी पारायण केलंय. वास्तविक कविता छोटीच आहे, पण गीतकार गुलजार म्हणजे माझे आवडते गीतकार बरं का, कमालीचं साम्य वाटतं मला दोघांच्या लेखणीमध्ये.
0: हो,
1: स्त्रियांच्या वेदनेचा ठाव घेणारी कविता जी मला आवडते.
3: कोणती?
1: तवा पोळलेल्या खुणा.
3: अच्छा.
1: शेवट किती हृदयस्पर्शी आहे ना कायचा. तुळशी समोर दिवा लावताना तुझ्या हातावरच्या तवा पोळलेल्या खुणा अधिकच स्पष्ट दिसायला लागतात.
2: वा वा. काही म्हणा, पण स्त्रियांचे दुःख काळजाला लावणारी पुरुष मंडळी फार कमी.
0: आता पुरुषांना हळूहळू जाणीव होतीय म्हणा, परिवर्तन होतंय जरा जरा, होईल, थोडा वेळ घेतील जरा, नाही का.
3: स्त्रियांनी स्त्रियांचे क्लेश, आंतरिक दुःख ओळखून साहित्य लिहिलंय. पुरुषांच्या नजरेतून स्त्रीचं चित्रण हा विषय अधोरेखित करताना वैद्यसरांची कविता म्हणजे स्त्री शरीरात प्रवेश वाटतो मला.
2: हो नक्कीच, हे फार अवघड आहे. तसं परदुःख शीतल असतं, त्यातल्या त्यात पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीचं स्थान दुय्यमच.
3: बरोबर आहे.
1: जाणीव जागृती अशाच कवितांमधून होत असते. कमी आशात विस्तृत माहिती देणं, समजावणं, ह्या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे कविता. आणि हे फार छान साधले दासू वैद्य सरांनी.
0: एवढ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्या कवितेवर आपण असं जाहीरपणे बोलणं म्हणजे आकाशाला गवस निघाल्यासारखं आहे बरं.
3: शैलजाताई, अगदी बरोबर आहे तुमचं. पण खरं सांगू, तरुण तरुणी, वृद्ध, आई, वडील, मित्र, इतकंच काय संतावरही, म्हणजे एवढ्या विस्तृत गोष्टी उद्देशून कविता आहेत त्यांच्या. दासू वैद्य सरांच्या बरं का. समाजात चाललेल्या अनाकलनीय बाबींवर प्रश्न करणाऱ्या कविता आहेत त्यांच्या. खूप

0: तुला असं वाटतं त्यांच्या कवितेवर?
1: इतकी प्रगल्भता म्हणजे दैवी देणगीच म्हणावी लागेल, खरंय की नाही?
2: आजच्या जगात स्वतंत्र राहण्याची फार हौस आहे प्रत्येकाला. विभक्त कुटुंब पद्धती आणि टीचभर फ्लॅट मध्ये राहून गजबजलेल्या घराला विसरतायत सर्व. पण कवीच्या मनात गावाकडचा वाडा रुंजी घालतोय.
3: हो, वाडा अजून नांदत आहे ह्या कवितेचा उल्लेख झालाच पाहिजे असं मला फार वाटत होत.
1: हो,
3: जिथे घडल्या जेवणावळी, जिथे घडल्या जेवणावळी तिथं अंधाराचा फायदा घेऊन लोक प्रातर विधीला. पण शेवटी वाड्या गजबजतो आहे हे पाहून कवी म्हणतात, निमूट उठलो बस धरली, वाडा अजून नांदत आहे, याचं मला बरं वाटलं.
1: हळवं माणूस हे लावून जातं कविता वाचून. कधी कधी वाटतं हे माझ्या आयुष्यातही घडलंय, मला का व्यक्त होता आलं नाही?
4: अहो सुधीर रसाळांनी म्हणूनच म्हटलंय ना की दासू वैद्यांची कविता समकालीन असूनही ती समकालीन काव्यापेक्षा कितीतरी वेगळी आहे. आपल्याला वाचन कट्ट्यात वैद्य सरांना निमंत्रित करायचंय बरं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला या अजरामर गीताच्या रचनाकारांना पाहण्याची आणि ऐकण्याची इच्छा आहे माझी.
1: आणि शुभदताई, तुमची आवडती मालिका तू माझा सांगती याच्या शीर्षक गीताबद्दल देखील ऐकायचंय ना?
3: हो,
1: खरंच
3: आता फक्कड चहा हवाय, अग्निमांचा नाश्ता भरपूर झाला.
4: आज म्हणजे पुस्तक म्हणजे पुस्तक, याच विषयावर नुसतं बोलून आपल्याला काय छान वाटलं की
1: नाहीतरी ग्रंथालयातला आपला हा नेहमीचाच विषय असतो म्हणा.
2: आज वाचन कट्ट्यात म्हणजे राधा आंबेकर ग्रंथालयातील मासिक उपक्रमात अनेक पुस्तकांवर चर्चा घेण्यात येऊन कार्यक्रम सुफळ संपूर्ण झाला.
1: क्या बात है मनीषा, कवयित्री गायकी बरोबर उद्घोषिकाही झालीस की?
3: पुस्तक नवजीवनच देतात बघा. काही वेळासाठी आपल्या जबाबदाऱ्या दुःख अडचणी यापासून दूर दूर गेलो आपण, छान वाटलं नाही का?
4: तुम्ही मैत्रिणी आणि आपल्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इतरही मैत्रिणी आहे, यामुळे मासिक कार्यक्रम घेण्याचा माझा उत्साह वरचेवर वाढतोच आहे बघा.
2: माझ्या मनात आणखी एक येत आहे.
1: काय येतय सांग मनीषा, तुझी मनीषा सांग बाई.
2: वाचन कट्ट्यातील कार्यक्रमातलं अंतर थोडं कमी केलं तर?
3: म्हणजे?
2: म्हणजे 15 दिवसांनी कार्यक्रम घेतला तर?
4: नाही, छान आहे तुझी कल्पना. आपण काय करू त्यासाठी एक बैठक घेऊ आणि मग निश्चित करू. माझी आणखी पण एक इच्छा आहे.
1: सांगा ना.
4: अहो हे वाचन कट्ट्याचे कार्यक्रम आहेत ना, हे आपण आजूबाजूच्या गावाला जाऊन करावेत असं मला खूप वाटतंय.
1: ग्रेट आयडिया, ग्रामीण भागातील आपल्या सख्यांनाही आनंद मिळू दे.
4: अगदी.
3: ऐका ऐका सर्व, हं, शेवटी
4: बोला.
3: तुर्तास चहा पाण्याची सज्जता झाली आहे.
4: व्हेरी गुड.
3: तेव्हा सर्वांनी चहा पान करून मगच गमनासाठी सिद्ध व्हावे.
1: आपली आज्ञा शिरसावंत.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री राधा आंबेकर ग्रंथालय, सर्वोदय नगर, सेलू. गेल्या 34 वर्षापासून वाचकांच्या सेवेत शांत आणि प्रसन्न जागा, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं योग्य वातावरण, विविध विषयांवरील हजारो पुस्तकं, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, छोट्या मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं आणि माफक शुल्क, सोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन, पुस्तक प्रदर्शन, मुलांसाठी स्पर्धा आणि वाचन कट्ट्यासारखे उपक्रम देखील इथे राबविले जातात. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी अवश्य भेट द्यावे असे श्री राधा आंबेकर ग्रंथालय, सर्वोदय नगर, सेलो. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 94 85 54 00.
6: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य संस्कृती या प्रायोजित कार्यक्रमात श्री राधा आंबेकर ग्रंथालय संचलित वाचन कट्टा अंतर्गत बोलूया पुस्तकावर हा कार्यक्रम ऐकलात. लेखन होतं डॉक्टर जयश्री सोन्नेकर यांचं, तर सहभाग होता शुभदा गोळेगावकर, शैलेजा वसेकर, मनीषा पांडे आणि जयश्री सोन्नेकर यांचा, तर सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. श्रोते हो, साहित्य संस्कृती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो आणि सख्यांनो, आता दुपारचे 12 वाजलेत. अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रोतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्यापाठोपाठ त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
0: दादा.
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं.
1: काय?
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुष्य सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो.
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेले, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्यात त्या.
0: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली आहे ती मैत्रिणीं बरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही हा. वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय
0: कंपनी द्यायला आले दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली आहे तर ती. तरीच म्हटलं काल सकाळी सुखदा गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रिपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट. काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोचलो सुद्धा तिकडे.
0: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
1: हो, खरंय खरंय. आली वाटत दुसरी डिटेक्टिव्ह
2: मिया.

0: Ale.
1: रेवा आज एकदम खुश आहेस?
0: सुखदा म्हणाली की जरा रोहितवर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
2: अच्छा का बुवा?
0: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो. रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
2: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर वा वा वा.
0: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येत. किती वाईट बनवतो गा हा चहा.
2: काय
0: अशी संधी सारखी येत नाही ना.
1: आम्ही आत्ताच सुखदाची आठवण काढत होतो
0: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
2: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
0: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही?
1: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
2: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो हो,
0: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
1: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
2: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
0: काय म्हणालास?
2: काही नाही काही नाही,
1: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
0: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
1: आणि मंगळागौरी जी गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
2: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
1: फक्त फुगडी नाही हा, चिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
0: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
1: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
0: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
1: पण गप्पा तशाच असतात. हा,
0: त्या कुठे बदलणार.
2: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
1: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
2: नाही नाही, काही गरज नाही.
0: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
1: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सुनबाई, मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
2: खरे, आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
0: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
2: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
1: काय?
2: त्या दिवशी केलेले पदार्थ.
1: बस, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
0: अरे सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाहीत.
2: हो, हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
1: आणि घरातले लोक.
0: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
2: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
1: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
2: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
0: आणि तुम्ही जायचात?
2: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
1: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
2: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
1: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
2: अरे खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला. आणि त्यातून सण, सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.

0: अगदी बरोबर, पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
1: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
2: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
0: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
1: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
0: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो हा विचार करायला लावणारा सण आहे.
1: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
2: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
1: वा वा वा वा, खरे भावाला राखी बांधणारी बहीण लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
0: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
1: काय?
0: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज, ती असली की सतत लगबग सुरू असते.
2: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
1: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं अरे ती तर फिरायला गेली आहे.
0: फोन केला का पण तिला?
1: केला, त्यावरती म्हणाली थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
2: श्रावण अनुभवते ती.
0: आणि आपणही ते अनुभवतोय, आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
2: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
2: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
0: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
1: अच्छा.
0: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
1: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
0: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
1: का का का, पुरुषांनी असं काय पाप केलंय?
2: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
0: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग
1: काय
0: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढलंय.
1: हो हो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी.
2: रेवा, तुला माहितीये का मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
0: काय ग?
2: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटतं. पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहीत असतं.
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं.
0: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
2: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
1: करेक्ट, म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात.
0: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
1: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
2: अरे घे ना.
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया.
0: आणि आधी तिला सांगू, इथे तिच्या शिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
2: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
1: बस आता ती म्हणणार मी 4 दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
0: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
2: ए तिचा फोटो दाखव ना दादा.
1: थांब थांब थांब ग.
0: हा तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली आहे.
2: अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
1: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे.
2: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
0: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
1: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
2: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
1: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
2: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप

0: वाटलं खरंच, श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
1: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
2: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
1: आई तुला उगाच खादाड बोका म्हणत नव्हती.
2: हे
1: चल काहीतरी बनवूया मस्तपैकी आपण.
2: चला चला चला.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी, आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्रिणींनो, यापुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण, आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायलिनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि

0: शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आरतीताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा, मोबाईलधारकांनी आणि मुंबईबाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय, आतिताई, तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला एक श्लोक म्हणावा असा वाटतो.

0: श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योगसाधना. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत. आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईल धारकांनी 022 या STD कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो. आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो. तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी या महत्त्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्त्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळसुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: खूपच छान सांगितलं आहे. आरतीताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो
1: झाला कॉल.
0: हॅलो हॅलो. आताताई, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
1: बरोबर.
0: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल, आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: आहार, आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजेत, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्त्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तर तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा

0: दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
1: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चमचमी चविष्ट असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
0: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खाऊन ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
1: बरोबर.
0: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेजमध्ये येतात. आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
1: आणि आपल्या घरी आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
2: नक्कीच.
0: या मावशी, आजी, आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं, आजीचं, त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेनी आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजे. किंवा जर हे अमुक एक पदार्थ, आता आपल्याकडे ट्रेडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवलं आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटतंय की मला पपईतून काय मिळणार आहे, व्हिटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं व्हिटॅमिन ए मिळणार आहे, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या व्हिटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच व्हिटॅमिन्सची गरज आहे. ए, बी, सी.
1: आता तरी आपल्याला कॉल येतोय. हॅलो, बोला. हॅलो, बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा.
3: नमस्कार, मी कोल्हापूर.
1: आपण कोल्हापूरवरून, बोला बोला, आपला प्रश्न विचारा.
3: माझा प्रश्न असा आहे की नवजात मुलांना बद्धकोष्ठीसाठी काही सपोजोपरी दिल्या जातात, म्हणजे 4-5 दिवसापासून करत नाही, त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
3: नवजात बालकांना बद्धकोष्ठीसाठी सपोजोपरी दिल्या जातात, सपोजोपरी.
1: अच्छा, नवजात बालकांविषयी, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना. प्रसूतीनंतरचा स्त्रीचा, मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे. प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं? तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही

0: खाता त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे खिसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं ताजं लावलेलं दही ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल तर अगदी ताजं ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय आपल्याला हे सोसताय का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचा.
1: हॅलो बोला. हा तर दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो पेशींची, ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख केस शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स म्हणून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मधले प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत, कडधान्य आहेत.
1: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया. डाळी आहेत ज्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहे, सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक, म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया. हॅलो नमस्कार. बोला.
2: जुना तळपण राहेश वागवण बोलतो ताई. मी
1: बोला.
2: प्रथम मला अस्मिता वाहिन्या सर्वांना माझ्याकडून
1: साक्ष नमस्कार. आपला प्रश्न विचारा.
2: ते शतपावली, जसा
0: ते शतपावलीत
2: आपल्याला जसा, हा, ज्या बाईला जसं असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: बरं. हा, खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर किंवा.
0: हा, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर, गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, बांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाही आहे. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं

0: असं नाही की पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो, नमस्कार.
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार,
2: जोशी बोलते अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
2: मॅडम साठी एक प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की
0: पहिला प्रश्न आहे सायकलिंग,
1: त्यांचा कट झालाय, हा, की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात, म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात, पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीनी, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
1: कॉल परत आलेला आहे, बोला सर.
0: बोला सर.
3: हॅलो, नमस्ते.
1: नमस्ते.
3: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत असतो.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर ठेवा.
3: हा, बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटूळ पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आज आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं लक्ष ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाहीये ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं 2 द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाही आहे त्यामुळे शुगर लेवल स्पाईक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉईडचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन, म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते, म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा 1-6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इवन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना. हो हो, चालेल.
1: हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार.

0: अतिताई विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं. माताजी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं, बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
1: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
0: आपण एक कॉल घेऊया.
1: हा
0: हॅलो हॅलो
2: हॅलो
0: हॅलो नमस्कार,
2: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम.
0: हा बोला.
2: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने कुठले

0: आपने रूपेश गुजराती बोलतो मॅडम.
1: हां बोला.
0: मी सिक्वेन्स सिग्नल लावतो.
1: हां
0: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नामोपदेशिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं की जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना पोटाचं तुला आईची सवय लागली किंवा मग त्या दृष्टीने कसं करावं पाणी कशी प्यावे नियोजन कसे असावे पाण्याचे काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात ह्युमिडिटी वाढते त्यावेळेस मग पाणी खाल्लं पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते तर याबद्दल जरा सविस्तर सांगा.
2: नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली इमोशनली फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या. त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्त्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं हातापायावर सूज येत नाही बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे जे घरात शिजवलेलं आहे स्वच्छ आहे हायजिनिक आहे आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळसुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत भांडणं आहे चिडचिड होते तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल चिडचिडलेलं असेल थकलेलं असेल तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाही आहे. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील घर कसं आपलं आनंदी राहील जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुख होईल.
1: हा म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की जेणेकरून फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळणपण तिचं अनुभवलं तिच्या बरोबर
2: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू. बाळ
1: घेऊया आपण. हॅलो
3: हॅलो
1: हा नमस्कार नमस्कार
3: मी केदार फुनकर बोलतो वाटेपूर वरून.
1: नमस्कार सर. हा बोला.
3: तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात दुपार संध्याकाळी दुपारच्या लाकून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट व्यायाम कसा केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट व्यायाम जितका करेल तितकं चांगलं शरीराला पण आहार कसा पाहिजे.
1: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्त्वाचा विषय मला आत्ता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की यूट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं पण मला असं वाटतं तज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना.
2: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे.

0: आता माझ्याकडे, मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते, त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय, म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसनस्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसायजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसायजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे, तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो, किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते, ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहे. नक्कीच, पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3-र्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थितीत ती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता, फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मी गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर.
1: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसी वर किंवा बस मध्ये कसे बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं उठण्याचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर.
2: कामाचं
1: धन्यवाद सर. हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मी या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
0: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरोच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो, त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे, त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15-20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं परसेंटेज ठेवतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क, 3 मिनिट्स वॉक. एव्हरी टाईम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेसमध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्याही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो, 8 तास काम तर करायला पाहिजे. शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही घरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होत आहे हे नंतर जाणवतं.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो.
3: हॅलो.
1: हॅलो. नमस्कार.
3: नमस्कार. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
3: हा, माझा प्रश्न असा होता

0: बोला
1: बाप आता दीड महिना आता गरोदर पण आहे. हा त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे,
2: रेस्ट घेतली पाहिजे.
0: बर
1: हा
0: बर बर.
1: आणि हा दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची काम करावी की आराम
0: करा.
2: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे, मी मगाशी चार पिलर सांगितले, त्यातला महत्त्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10:30 झोपलात आणि सकाळी 6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ॲसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ॲसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल आणि दुपारीसुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वाम कुक्षी ज्याला आपण म्हणतो की बसूनसुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक अर्धा तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्त्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायचे, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इवन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं बसून, या ॲक्टिव्हिटीज मलासनमध्ये बसून, या सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल सिम्पल ॲक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
0: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे
2: बरोबर
0: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं, त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे हे सगळं योग्य म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं
2: सिम्पल आणि सोपं आहे.
0: हा मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लॅसेंटा तुम्ही म्हटलं होतं
2: बरोबर,
0: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
2: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे, त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहिती असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
0: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
3: हॅलो. शेतकरी महिला वर्गांनी विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदर कारण त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते.
0: मग ते
3: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी.
0: नक्की नक्की.
2: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घेणं कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं, म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असता. ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे आणि आम्ही हे मुद्दाम शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे, जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या, म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील, म्हणजे आहार विहार विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
0: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्याआधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय

0: असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन, आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं, आता मी काय करू,
1: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावंसं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेज मध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवलपर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचं आहे, मला ऑफिस पण सुरू करायचं आहे, मला माझ्या कामावर रुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेसप्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून, व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
0: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.

आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी दीप्ती आंबेकर यांनी.

गीत होतं फ मुम शिंदे यांचं, संगीत बाळपळ सुले यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: सहकार सम्राट या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुळकर यांचं, संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत.
2: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर.
3: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
2: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातलं हे गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं होतं. बालगंधर्व या चित्रपटासाठी ऐकूया आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

0: गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 आपण ऐकू शकाल बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदानकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 35 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी

बंगलोकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोग कडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफगार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी सेव्ह

0: अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64.20 कोटी अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपयोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्यू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरेड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओचित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 1:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. पवार यांच्याकडून जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा. वर्ष 2026-27 जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी. आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींकडून विविध कामांची पाहणी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: 80वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी बीड जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातली विकास कामं, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, क्रीडा सुविधा तसंच मतदारसंघातल्या विकास कामांचा आढावा घेतला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बैठकीत त्यांनी कामगार, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारतीचं उद्घाटन करून पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बीड जिल्हा क्रीडा संकुलात

अचानक भेट देऊन खेळाडू विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेल्या महिन्यातही बीड दौऱ्यात विविध बैठका आणि पाहणीद्वारे विकास कामांचा आढावा घेतला. कनकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन करून 20 कोटीहून अधिक निधी संवर्धन अतिक्रमण हटवणं आणि भाविक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. वर्ष 2026-27 साठी बीड जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे परळी वैजनाथ मंदिर विकास आरोग्य सुविधा आणि महिला बचत गटांसाठी पॅकेजिंग केंद्रांना निधी देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेत 99,631 शेतकऱ्यांना 712 कोटींचा लाभ मिळणार आहे. 17 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध टप्प्यात पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची तूट जाणवत असताना पाटोदा आष्टी केजसह विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस झाल्यानं पिकांची स्थिती सुधारली. पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातल्या जलसाठ्यातही वाढ झाली. मात्र जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असमान राहिल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

0: हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची तूट जाणवत असताना पाटोदा आष्टी केजसह विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ऑगस्टच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातही पाऊस झाल्यानं पिकांची स्थिती सुधारली. पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातल्या जलसाठ्यातही वाढ झाली. मात्र जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असमान राहिल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रॅलीत खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातल्या दोन, वडवणीतल्या एक आणि माजलगाव मधल्या एका आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली. यात 1,18,940 किलोहून अधिक खाद्यतेलाचा 1,93,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. एकाच तेलाची रिफाईंड आणि अल्ट्रा रिफाईंड नावानं विक्री होत असल्याचं आढळलं. चारही आस्थापने बंद करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातली रखडलेली राष्ट्रीय महामार्गांची कामं तातडीनं पूर्ण करावीत, निकृष्ट कामांची चौकशी करावी, तसंच केज शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D वर दक्षिण बाजूस वळण रस्ता उभारावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी मागण्यांची दखल घेत तातडीनं कार्यवाहीचं आश्वासन दिलं. जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या आमदारांनी विविध विभागांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. नगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम परळी बाजूकडूनही सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत राज्य शासनाचा प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासही मुंडे यांनी सांगितलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या प्रलंबित अमृत पाणी पुरवठा योजना आणि मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा पालिका प्रशासनासोबत आढावा घेतला. आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रेल्वे जोडणी आणि औद्योगिक वसाहतीच्या विकासकामांचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. आमदार नमिता मुंदडा यांनी महिला सक्षमीकरण योजना आणि ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाचा आढावा घेतला. आमदार सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरूर परिसरातील सिंचन प्रकल्प, पाणी वाटप आणि प्रादेशिक नळ योजनांच्या कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव धरणातील पाणीसाठा आणि सिंचन प्रकल्पांच्या पाणी वाटपाचा पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला. आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रलंबित सिंचन उपसा योजना आणि ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत.

0: मोनिका बोहेर यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आलाय श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खरं तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. कालपरत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींचंच महत्त्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं, ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिक

0: संकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षणासाठी असं असलं तरी मला वाटतं त्याहीपेक्षा ती असते पत्री फुलांची पूजा, झाडापाडांचा आदर आणि ओळख. आता मंगळागौरीची कथा म्हणावी तर एक निपुत्रिक दाम्पत्य असं, दोघंही भूल नाही म्हणून दुःखी असतात. मग एके दिवशी देवी प्रसन्न होऊन त्यांना वर देते, पण तिची अट असते की गुणसंपन्न मुलगा हवा तर तो अल्पायुष्य होईल. पुढे या मुलाचं लवकरच लग्न होतं. मुलाची बायको मंगळागौरीचं व्रत नित्यनेमाने करत असते. मुलगा अल्पायुष्य असतोच तर सर्पदंश होऊन मरण पावतो. मग मुलीच्या वतीने ती पूजत असलेली मंगळागौरी यमाच्या दूतांशी लढते आणि मुलीच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवते. अशा प्रकारे मंगळागौरी ही सौभाग्यदायिनी ठरल्यामुळे तिचं व्रत करण्याचा प्रघात पडला असं मानलं जातं. मात्र या पूजनाची प्रथा महाराष्ट्रीय समाजातल्या काही जातीतच अधिकांश दिसून येते. उत्तरेत किंवा दक्षिणेत या व्रताचा प्रसार नाही आणि त्या अर्थाने हे व्रत विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे असं मानता येईल. आला श्रावण, झाडं छान तरारून आली आहेत, हवेलाच एक हिरवा गंध आहे, पाण्याची रेलचेल आहे, आषाढातली भाताची लावणी झाली आहे, रोपं चांगली तरारून वर आली आहेत, भाताच्या हिरव्यागार शेतावर वाऱ्याच्या लाटा उठत आहेत. अशा वेळी हिरव्या पिवळा श्रावण पावसाला उद्देशून इंदिरा संत म्हणतात, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविले सके सात उगा का, वाऱ्याचे हळू पीस फिरवनी उसळल्यास हिरव्या लहरी का, वाऱ्याचे हळू पीस फिरवनी उसळल्यास हिरव्या लहरी का, सहसा शिंपून गुलाब पाणी, सहसा शिंपून गुलाब पाणी, ढगा आड दडलास वृथा का, प्रतिबिंबानी निळ्या जांभळ्या, तन मन अवघे व्यापिसिका, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविलेसे केसा तौगा का, हिरवे पिवळे फुलांचे तुरे डोक्यात खोवलेल्या नटलेल्या सजलेल्या गावातल्या लेकीसुना मंगळागौरीला एकत्र येताना दिसतात. नुकतं नवं लग्न झालंय, लाडाची लेक माहेरी आली आहे, तिची हौसेची मंगळागौर आहे. मंगळागौर 5 वर्ष पुजायची असे. पहिल्या वर्षी एक मंगळागौर माहेरी, लेकीने माहेरी यावं, चौरंगावर अन्नपूर्णेची पूजा मांडावी, नाना प्रकारच्या पत्रीने ती सजवावी, बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा तुळस मरवा बकुळ अगदी धोत्रा बोर कणेर रुई असं बरंच काही पूजा साहित्य पत्री व फुलांनी गौरीची पूजा करावी. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. काल जागा होतो, घरातल्या मोठ्या सासूरवाळ्या मावस बहिणी चुलत बहिणी उषाताई शैलाताई माहेरी येतात. मंगळागौरी दणकून साजऱ्या होतात, रात्रभर खेळ चालतात. जेवणखाण झालं की रात्रीची जागरणं करायला आजूबाजूच्या घरातल्या बायका जमतात. खेळामधला त्या काळच्या बायकांचा उत्साह आणि जोश आठवला तरी आता दम लागतो. फुगड्यांचे प्रकार गोफ जिम्मा लाटणी सुप नाचवणं सईबाईचं कोंबडा आठवायला लागावं तर किती प्रकार आठवतात. आणि श्रावणातली मंगळागौर भोवतीनं भिरभिरून जाते. फुलापत्रींनी सजलेली मंगळागौर डोळ्यासमोर येते. सणांचा उत्साह, लेकीसुनांचे हौसमोज, घरात खाण्याची रेलचेल आणि त्याचवेळी नकळत मनावर झाडापाडांचे पानाफुलांचे संस्कार करून गेलेला श्रावण. आला श्रावण, उद्या भेटू पुन्हा एक नवा श्रावण ऐकायला.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजून गेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इतर प्राण्यांप्रमाणेच कोंबडीमध्ये ती वाढवली जात असताना काही प्रतिकूल अशा परिस्थितीमुळे त्यांच्यात ताण उत्पन्न होतो. हा ताण म्हणजे एक प्रकारचा पक्ष्यांवर होणारा आघातच समजला पाहिजे. एकावेळी एक किंवा अनेक आघात होऊ शकतात. एका विशिष्ट अशा अनुकूल बाह्य परिस्थितीमध्ये पक्षी ठेवले असता त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि उत्पादनही चांगलं मिळतं. परंतु काही कारणांमुळे, उदाहरणार्थ पक्ष्यांची वाहतूक, त्यांच्या घरामधला बदल, लस टोचणं, चोची कापणं, कृत्रिम उजेड देताना वारंवार होणारा बदल, जंतांवरची औषध

0: देणं अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. यालाच आपण पक्ष्यांना ताण आला असं म्हणतो. ताणाचे परिणाम हे अनिष्टच असतात. त्यातला लगेच दिसणारा परिणाम म्हणजे अंडी उत्पादन कमी होते. पक्ष्यांचे हिंडणे, फिरणे, धावपळ, खाद्य खाणं, पाणी पिणं यात फरक दिसून येतो. ताण जर अशा प्रकारे कायम राहिला तर त्याचा वाढीवर परिणाम होतो. आरोग्यावर तर फारच परिणाम होतो. वाढ खुंटते, पक्षी अनुत्पादक बनतो. पक्ष्यांना एका वेळेला एक किंवा अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या ताणात खाद्यात बदल झाला तर ताणाचा परिणाम दुप्पट होतो आणि अशातच उन्हाळ्यात चोची कापल्या तर त्याहीपेक्षा ताण आणखी वाढतो. अर्थातच ताणाचा परिणाम ताण कितपत तीव्र स्वरूपाचा आहे, ताण किती काळापर्यंत आहे आणि पक्ष्याला अशा प्रकारच्या ताणाची सवय होती का यावर ताणाच्या वाईट परिणामाचे प्रमाण अवलंबून असते. काही ताण हे आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ पक्ष्यांचे वरचेवर घर बदलणे, खाद्यामध्ये वारंवार बदल करणे, कृत्रिम उजेडात अनिश्चितता आणणे, पण काही ताण आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ लस देणे, चोच कापणे, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि मग त्यामुळे ताण हा येतोच. अर्थात सगळेच ताण काही वाईट नसतात, त्यातले काही ताण उपयुक्त असतात. उत्तम उत्पादकता असणे हाही एक प्रकारचा पक्ष्यांवरचा ताणच आहे, पण तो आपल्याला फायदेशीरच आहे. काही ताणांचे परिणाम अनिष्ट असल्याने त्याच्यावर उपाय हे योजले गेले पाहिजेत. यासाठी शक्यतो ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. टाळता येण्यासारखे ताण टाळण्याचा प्रयत्न करावा. काही बाबतीत आपण ताणाची तीव्रता कमी करू शकतो. जसं की उन्हाळ्यात तापमानामुळे ताण आला असेल तर घर थंड ठेवू शकतो. पक्ष्यांची जागा रात्रीच्या थंड वेळी बदलावी. थंडीची अगर उष्णतेची लाट येणार याचा अंदाज आल्यास आपण ताण कमी करण्याचे उपाय योजू शकतो. त्याप्रमाणे जीवनसत्व अ प्रतिजैविक औषधं पाण्यातून दिल्यास ताणनाशक म्हणून उपयोग होतो. अशा प्रकारे ताण या सतत भेडसावणाऱ्या शत्रूपासून आपण आपल्या पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम संपदा.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
3: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसे

0: दिवस वाढतोय, त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्या मध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढतायत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे, आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
1: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981, कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयक विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन्स मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल, पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो

0: 2026 मध्ये उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण, प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला होता.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र सहक्षेपित करण्यात येईल.

0: स्मिता वाघ यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्ट ला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या 2ऱ्या डावात भारताच्या 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही

मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ली बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना 1 महिन्याची नोटीस दिली जाईल. त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 $500 अब्ज इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं, असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे, तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण घूच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील

0: बाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथे सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. नमस्कार. आकाशवाणी मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजचं सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केले नसल्यानं प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 19 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. ॲथलेट तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू त्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टियोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवधूत फडके यांचं बासरीवादन राग मधुवंती. द्रुतगत 3 तालात आहे. त्यांना तबला साथ अमित मिश्रा यांची. अवधूत फडके यांचं बासरीवादन राग

मंडळी, आजचा विषय कदाचित तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभं करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्त्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो. महिन्याच्या शेवटी खात्यात पगार जमा होतो. तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाही आहे. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतात, दोघंही मेहनत करतात. मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाही आहे, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झालाय. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घकाळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्त्वही कमी झालं नाही आहे. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एक

मेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झालेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाही आहे. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालंय. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्त्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्यानं पदवी घेतल्यानंतर नोकरी सुरू केली. काही वर्षांनी त्याला जाणवलं की त्याला दुसऱ्या क्षेत्रात रस आहे. पूर्वी करिअर बदलण्याचा विचार हा धोकादायक वाटायचा. पण आज अनेक क्षेत्रांमध्ये कौशल्याधारित कामाला महत्त्व वाढतंय. त्यामुळे एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात एकापेक्षा जास्त भूमिका किंवा क्षेत्र अनुभवणं ही असामान्य गोष्ट राहिलेली नाहीये. मात्र करिअर बदलताना योग्य कौशल्य, आर्थिक नियोजन, अनुभव आणि वास्तववादी अपेक्षा असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे एक महत्त्वाचा शब्द येतो, कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्त्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाही आहे. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्त्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाही आहे. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतीये, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन हा करिअरच्या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा आहे. बघळ्या बघळ्या.

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25 व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला 2 पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाही आहे. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं, पण उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं, पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो, पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं, पण कधीकधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत. आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्त्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्त्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे. स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्त्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं? नोकरी करावी की व्यवसाय करावा? शहरात राहावं की घरूनच काम करावं? स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील. आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाही आहे. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर, पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि

इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ आहे, ती यशाची व्याख्या नाही आहे. एखाद्याचं यश सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे, आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर आहात. यशाला एकच वेळ नाही आहे, एकच पदही नाही आहे, आणि एकच चेहराही नाही आहे. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ, आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्त्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे, आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वय झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मित सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला जामीन. आणि 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. ग्रँडमास्टर दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानं गौरव. आता सविस्तर बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी 88 लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळणार असून यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,652 हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे या भागातला औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय आणि विद्युत निर्मितीलाही चालना मिळणार आहे. श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या विशेष पुनर्वसन धोरणालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातल्या 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेड्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर करण्याला किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धान आणि भरड धान्याच्या वाहतूक खर्चासाठी 328 कोटी 47 लाख रुपयांची तरतूद करण्याला महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियमन नियम 2013 सुधारणा करण्याला तसंच वित्त आणि नियोजन विभागांची पुनर्रचना करण्यालाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचं महाराष्ट्र हे पसंतीचं राज्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आज इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय परिषद 2026 ते बोलत होते. अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्र शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमाला भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूकदार उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं सांगितलं. अन्नपदार्थांशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कठोर कारवाईची आवश्यकता होती आणि त्यानुसार कारवाई सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यापुढेही FDA ही कारवाई सुरूच राहील असं त्यांनी सांगितलं. राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता इतर कोणत्याही प्रकरणी कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतील आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या

0: छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र. आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: 2025 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. ग्रँडमास्टर विदित गुजराथी दिव्या देशमुख, बॅडमिंटन महिला दुहेरी जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही आणि प्रियांका गोस्वामी, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांच्यासह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी इसायाह अरुमैना यागम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. ॲथलेटिक्स कोच परवीर सिंह, बॉक्सिंग कोच छोटेलाल यादव आणि शूटिंग कोच नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार पुण्यातल्या आर्मी पॅरालिम्पिक नोडला दिला जाणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या चौथ्या दिवशी भारताचा दुसरा डाव 193 धावांवर संपुष्टात आला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 4 बाद 84 धावा झाल्या होत्या. दरम्यान फलंदाज ऋषभ पंतनं या सामन्यात कसोटी क्रिकेटमधले आपले 100 षटकार पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातला चौथा खेळाडू ठरला आहे. हिंगोली तालुक्यातल्या लिंबाळा मक्ता इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आणि विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या शाळेचे मुख्याध्यापक विनोद कटके यांच्यावर काल शिक्षण विभागानं निलंबनाची कारवाई केली, मात्र शिक्षकांची पदं भरली जाईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं दीपके यांनी सांगितलं आहे. लातूर महापालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सत्ताधारी गटातल्या 4 नगरसेवकांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना गाव पातळीवर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या 60% म्हणजेच कमाल 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून केवळ एकाच पात्र महिला बचत गटाची या योजनेसाठी निवड केली जाणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक धनश्री जाधव यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातल्या मौजे बोधडी परिसर इथल्या शेवगा प्रक्रिया केंद्राचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देण्यासाठी हे केंद्र उभारण्यात आलं आहे. परभणी इथं राज्य सरकारच्या मिशन लक्षवेध या योजनेअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या 12 खेळ प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या क्रीडा प्रतिभा विकास केंद्रामार्फत ॲथलेटिक्स, कुस्ती आणि टेबल टेनिस या 3 क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात आली. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 6,12,701 मतदारांची नावं अंतिम यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. हे प्रमाण एकूण मतदारांच्या 19.05% आहे. शहरातल्या 3,43,963 मतदारांची माहिती उपलब्ध झालेली नाही. नाव वगळलं गेल्यास नागरिकांना फॉर्म 6 भरून पुन्हा मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. लातूर जिल्ह्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिकं पिवळी पडत आहेत. या परिस्थितीत शेतीचा हंगाम वाचावा आणि चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं प्रार्थना करताना चाकूर तालुक्यातल्या वडवळ नागनाथ मंदिरात महादेवाची पिंड पाण्यामध्ये ठेवून संपूर्ण गाभारा पाण्यानं भरून टाकला. असं केल्यानं पाऊस पडतो अशी ग्रामस्थांची समजूत आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यात

0: मानक समयानुसारं सायं सार्धषड्वादने प्रारप्स्यते। इति वार्ताः।
1: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम। 6:30 वाजले आहेत। अमृत कलश

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी. तर वन विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वन विभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वनविभागाकडं आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर 2 सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वन भवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ॲप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती, बीएससी अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर चालायचं होतं. तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी 2 पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरेपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. मला तब्येत बरोबर नव्हती, त्यांनी निदान केलं की मला फ्ल्यू झाला. पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला

0: उमरेला दोन बाजूला दोन इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी वनभवनच्या तिथे गेलो. त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
1: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, BSC ला अपियर होतात. इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला, आणि वय लहान.
0: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेसचं जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540 आणि माझे वडील हे सरस्वती भुवन बिडकी नेते VR कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात. त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि शासकीय नोकरी आहे.
1: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
0: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळचं उस्मानाबाद. आणि नुकतंच त्या काळात लातूर जिल्हा झालेला होता पण ॲडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबादलाच होतं. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वनक्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
1: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं.
0: हो,
1: पण तुम्ही इकडे शिकत होता, BSC ला होतात, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
0: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी BA ला ऍडमिशन घेतली. कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
1: प्रॅक्टिकल्स
0: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16/3/1985 रोजी मी रेग्युलर ज्याला म्हणतात किंवा परमनंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ती मला चांगली अपॉइंटमेंट मिळाली. आणि सिल्लोड येथे मी काम केलं काही दिवस, 6 महिने. आणि त्याच्यानंतर 1985 मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागा व्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं.
1: बरं.
0: उदाहरणार्थ गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोपवन तयार करायचं. आणि मग प्रादेशिक वन विभागा व्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, तर याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते. रेल्वे लाईन आहे म्हणजे वन विभागाची जमीन सोडून, मग ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांच्या
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असा प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात बरीच जंगल आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी.
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिल्या
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला
0: मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे, महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण RFO म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडं मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे

0: आली होती आमच्याकडं, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचो. तर त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल.
1: अस्वलाचा प्रकार,
0: अस्वलाचाच प्रकार आहे पण छोटा, मांजरी एवढंच असतो तो, परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे, आणि वरचा जो पाठ असती ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेरी त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेरामध्ये टिपायला मिळालं, आणि त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळढोक,
1: माळढोक पक्षी खूप
0: माळढोक
1: फेमस आहे, तिथला
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील. हा, आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे, परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही मन पाठ काळ, साची बेपी चौकाचीनी, सा म्हणजे सांबर, ची म्हणजे चिंकारा, बे म्हणजे भेकर, आणि पी म्हणजे पिसोरी.
1: हा हरणाचा प्रकार आहे,
0: हे हरणाचा प्रकार आहे. ह्याच्यामध्ये दोन आहेत, एक हरण वर्गीय आणि एक अँटोलोप वर्गीय. हरण वर्गीय आणि अँटोलोप वर्गीय मधला सगळ्यात मोठा फरक असा आहे की हरण वर्गीयची जी शिंग आहेत ती दरवर्षी गळतात, आणि अँटोलोप वर्गीय आहेत त्यांची कधीच गळत नाहीत.
1: काही काही हरणांची शिंग अशी गोलाकार असतात, म्हणजे अशी गोल गोल गोल गोल होत त्याला वरती टोक येत, तो कुठला प्रकार असतो हरणांचा?
0: तो अँटोलोप वर्गीय,
1: त्यांची शिंग गळत
0: नाही.
1: सर, असे यासारखे अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते, बुद्ध पौर्णिमा,
1: तर त्या वैशाख पौर्णिमा,
0: हा, तर त्या पौर्णिमेला आमच्याकडं वन्य प्राणी गणना होते. तर 8 वर्ष मी आरएफओ असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, तर आपल्याला खोटं वाटेल परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे आहेत, त्यांचं पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं,
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला धरून
0: असतं
1: त्यांचं जगणं असतं सगळं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. 3 मोठ्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडं गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे, एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्ल. दुसरं आहे वाघ, वाघ हा एकांतवास प्राणी आहे, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते, 2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर, आता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला, आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे, अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणला अचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे, तिथं अशी प्लेन जमीन नाही आहे, आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे, त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी तर त्यांना ती इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल.
0: पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य आहे,
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं, परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर, आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघ

0: वन विभागामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तिथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. बाहेर आली वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी मी ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500
0: पब्लिक लोक
1: जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी त्यांची मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती ती डायरेक्ट.
0: आणि तिला उडी मारणं शक्य होतं?
1: शक्य होतं. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यात मीडिया अग्निशामक दलाचीही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शननी सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून, ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
0: बरोबर.
1: हा एक खूप मोठा
0: प्रश्न.
1: विचकून गेली आणि तिला ते सगळं.
0: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
1: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले, आम्ही त्या पाईपच्या समोर होतो, ती आमच्याकडे पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे केला, दोरखंडाचा गळ घातला आणि मग तिला ओढत ओढत याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेलं होतं त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा, की ती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आराडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजे आहे ना, पंज्यानी फक्त ते ओढून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत व्हा, मग सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ते पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली टोटली.
0: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या.
1: नंतर असर झाला त्याचा.
0: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. एक तुळशीबन जे तयार झालेलं आहे आता, त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
1: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीबन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वनविभागामार्फतच करायचं आहे, मग त्यासाठी जागा शोधा.
0: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
1: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. म्हणजे तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वनविभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचा हे मिळावा,
0: आनंद घेतावा.
1: आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्यांनी आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाऊंड केलेली आहे त्या वॉल कंपाऊंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळालंय, कोण संत होते, काय होते,
0: त्यांच्याविषयीची माहिती कळायला पाहिजे.
1: अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्यांनी आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
0: अरे वा, त्या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होते.
1: हो,
0: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे सर.
1: हो,
0: आत्ता ते खुला आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी.
1: हो.
0: सर, कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना आयटी क्षेत्रात कम्प्युटर्स मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं. वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
1: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी

0: पैसा खर्च करावा लागतो आणि वन विभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देतं.
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
1: फील्डवर काम करण्याची
0: तयारी, फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडं फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे त्याच्यामध्ये. वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो MPSC मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून असतो, तो क्लास 1 पोस्ट आहे, ती सुद्धा UPSC मार्फत होते, MPSC आणि UPSC मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते IFS असतात,
1: फॉरेस्ट सर्व्हिसेस,
0: हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात जर महत्वाचं आहे, वन विभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आता 2015 नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
1: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
0: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण. आजही शाळेमध्ये वृक्षदिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की झाडामुळे पाऊस पडतो. शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
1: आपल्याला आवश्यक आहे,
0: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड झाड शिसून घेतं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती. ही थोडीशी
1: शोकांतिक आहे आपली
0: काय, आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं,
1: ते एक वेगळं समाधान असतं.
0: समाधान
1: सर, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, सादरकर्ते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
6: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
7: हर घर सूर्य घर।
8: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही। आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत। या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334।

नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4-84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बेएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,00,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदार

0: सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: होते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते. आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे. रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं. आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे. देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणं, त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कई पटीने वाढतंय. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय. बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय. म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधनं हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. आणि हे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी. या मधुमेहाचं स्वरूप काय असतं? तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारणं अनेक असतात, प्रकार अनेक असतात. पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो की ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये टाईप 2 डायबिटीस म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होते. ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर इतकं पुरेसं बनवत नाही. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे. वाटेल त्या वेळेला खायचं, वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे. आता आपले हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, स्थूलपणा. तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये पण सगळंच आता असं झालंय, सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काही आपण काम करत नाही. तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे. सिगरेट असो की दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात, त्याबरोबरच प्रदूषण. तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय, तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत, तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात.
0: श्रोते हो, एकेकाळी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे. त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाही आहे, त्यांना आपण काय म्हणतो, यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेलंय त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत, त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे. आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे, तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये. तिथे तितके वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये. बहुतेक सगळे शहरात निमशहरी भागातनं एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकतो का? नाही, ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे. तर या दृष्टीने हे जे ऍप

0: करायचं की आता हे इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाउनलोड करू शकतो आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर आपल्या वैद्यकीय सोयसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल. कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय, हे जे जाळं आहे तर ते जाळं दूरवर पसरलंय आणि त्या या माध्यमातून विश्वास या माध्यमातून मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो. वैद्यकीय तज्ञांचं मार्गदर्शनही उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल.
1: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
0: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे, त्याचं नाव आहे विश्वास आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे. आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप, मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल आणि ते ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअर मधनं डाउनलोड करता येतो. आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाउनलोड करता येईल का, पुढे काय होईल वगैरे अशा काही शंका असतील, तरी सुद्धा निर्धास्त रहा. ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकतो आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत तर त्यात मुलगा असो, मुलगी असो, सून असो, नात असो, यांच्यापैकी कुणालाही तुम्ही सांगा एका आपल्याकडे फक्त कसली गरज आहे, स्मार्टफोन. त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप तुम्ही डाउनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली जी सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा अधिकार हा आधीपासूनच आहे की आताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झाली आहे का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता. आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात. आणखीन काय करण्याची गरज आहे, तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते. तसंच तिथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यातनं आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे, असं सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं ज्या डिजिटल लायब्ररीमध्ये तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते, सुविधा. तर अशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि ही डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं आपल्या सगळ्या भारतीयांकरता, ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
1: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं.
0: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना तर तो आपल्या बरोबरच राहतो, तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचा नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते, आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो, आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिन म्हणजे काय, की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफवून किंवा उकडून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चाट म्हणता येतो तसं खा, त्याचं प्रमाण जास्त वाढवा. नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे, नंतरच्या याच्यात दही ताकाचं प्रमाण वाढवा. आणि ज्याला आपण तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका वगैरे म्हणतो, ज्याला आपण म्हणतो कर्बजी असे

0: प्रकार असतात, तर ते प्रमाणे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना, भारतीय माणसाचा आहार कसा असतो, जास्तीत जास्त कर्बोदक असतात. म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसांनी कमीत कमी 1-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे. सो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा आणि बाकीची जी पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, ह्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा. हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा, त्याचा सुद्धा भाज्या नंतर फळभाज्या असो पालेभाज्या असो यांचं प्रमाण वाढवा. की त्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा. एकाच वेळेला मी दाबून जेवलो ते भरपूर खाल्लं असं नाही, पोट भरण्यासाठी खायचं ना. आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय. तर त्यात म्हणजे काय आहे, की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते. मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम काय पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, आता काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं, की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला, 24 तासात 40 मिनिटं. इंग्लिश मध्ये त्याला मी टाइम म्हणजे मला स्वतः करता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा, तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास तसेच नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे. तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात. म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपलं मोबाईल बघत बसलोय, टीव्ही बघत बसलोय आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप लागतं, तर ते जर तुम्ही केलं, छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा. मन प्रसन्न ठेवा आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा. हे असं काय आज उद्या परवासाठी नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी एक छोटासा हा एवढाच फक्त मूलमंत्र देऊ शकते. सुखानी राहा, आनंदात राहा, आरोग्यपूर्ण.
1: श्रोते हो, मधुमेह या आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषे सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: परम तो सभी डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोतेहो, हल्ली वातावरण फार बदलतं आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघरमधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहीफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
4: नमस्कार।
3: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
4: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं, आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे तापमान आहे, तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत। जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत काही ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं, आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं। ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत, आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते जाणवतात, आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो।
3: बरोबर। यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची, तर त्याबद्दल काय सांगाल?
4: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरील तापमान जेव्हा वाढतं, आणि तिकडची जी वारे आहेत ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात, आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो ना, त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधित दिलं जातं। आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पाऊस आहे जो 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते। ह्या ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जी बदल आहेत मुख्य प्रमाणे ह्याला मोठा एक भार भेटतो, आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते, ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते। पाऊस उशिरा होतो, खंड पडतो, आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते। हा आलनिनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामध्ये दिसून येतो, आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की आलनिनोचा हा सगळा परिणाम आहे। आणि ह्या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे, ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल, मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती, भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो, आणि प्रामुख्याने

0: भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं, हा याचा एक मोठा परिणाम होतो.
1: बरं, भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
0: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जूनपासून आणि पावसाच्या आगमनानुसारच खरीप चालू होतो. तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे, नंतर लागवड पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे, फुटवे फुटायची अवस्था आहे, फुलोरे धरायची अवस्था आहे, नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी. आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अतिपाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडं असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते, आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सजेल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसीत विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणी योग्य राहणार नाही, परत कीड रोगास लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला, नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
1: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती की पुढच्या काळामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सरळ सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनाचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरतील त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये. असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासवेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो, हे एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
1: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
0: होय, निश्चित.
1: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
0: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीझनमध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेले आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट आहे. आणि पाणी ओसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे, त्याची काय परिस्थिती त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण त्यांना द्यावा पिकाला. आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने, अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची, काही ठिकाणी रोपं उपलब्ध असतील तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांधबंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं, हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सूचना आहेत.
1: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
0: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर

0: कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असतील किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं ते एक जीवनरक्षक पाणीची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं. आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं, त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे. आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
1: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे खतांची मात्रा. तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मूलद्रव्य अशी नमूद केल्याप्रमाणे नत्र असतं. तर नत्र हे अतिशय चंचल असं मूलद्रव्य आहे जमिनीमध्ये, ते लगेच वाहून जातं. जेव्हा आपण नायट्रोजन किंवा नत्र जमिनीमध्ये टाकतो, एकतर तो पिकांकडे जातो, नंतर वाहून जातो, वातावरणात उडून जातो, मुळांच्या खालच्या स्तराला तो जातो जो उपलब्ध होत नाही मुळांना पिकांना. तर हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की खतांचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी जे शिफारसित खतांच्या मात्रा दिलेल्या आहेत, शिफारसित जे खते आहेत नत्र, स्फुरत, पलाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल पिकामध्ये, जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ओल असतानाच द्यावा. आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात. म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या, तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायच्या आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस, पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्या आहेत. ओल नसेल, कोरड जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल, फेरस असेल, ह्याच्या कमतरता जाणवतात. तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
1: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते, पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
0: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-2-4-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनः देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. तिथं काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून. को 1-2-4 दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनः आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील. आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ते खतं वाहून जातात, पिकाला उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवड करू शकत नाही, कारण की चिखलणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं, पाणी असतानाच चिखलणी होते. चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आणि अशा वेळी ती जी खतांच्या मात्रा आहे तेव्हा ते दिले जातात. पण नंतर जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरद आणि अर्ध नत्र, म्हणजे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरत, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जो पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नत्राचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय, कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये. थोडासा वेळ लागला तरी चालेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्था त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो. आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते. आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, एक पावसाची सरी येतील, त्यानुसार मग ते खत देऊन, ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये, त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला तिथली काढून टाकतो.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी

शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे आहेत, आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे, पिवळे चिकट सापळे जे का असतील ते तिथे लावायचे, आणि आर्थिक पातळी जर कोणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या त्या रसायनांचा वापर करावा आणि शेतीमधले कीटरोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. शेतकरी मित्र एक जाणकार शेतकरी हा

0: स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
1: इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो. सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची. त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, मग ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाटीची असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असाल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे बळी पडणारी आहे का, त्या जातीचा कालावधी किती आहे, नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खतांचं नियोजन. खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलत्या हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे ते, हे थोडंसं एक पट्टी असते वेगळ्या कलरची, त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावा, त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगवेगळे चांगले ऍप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं. कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी असं संबोधलं जातं.
0: बरं, पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
1: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये. त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनाचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे. आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला, त्याच्या पेरणीला किंवा पुनर्लागवडीला होणार नाही, ह्याच्याकडे जायचं आहे. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याची मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करता येते, ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
0: बरं, फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
1: भाताच्या ह्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत ते परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाही, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भारतामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11 दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत आणि कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचट दाण्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोरेच्या अवस्थेमध्ये सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार

0: कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
1: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला हवं?
0: ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी योग्य वेळीस आपली कापणी करायची जेव्हा पीक पूर्ण तयार होतं आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचं आहे. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात सुकवण्यासाठी. ते शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी येऊन कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं तिथेच पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत त्यानुसार कापणी करावी. घाई करू नये कापल्यानंतर आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसामध्ये त्याचं उडवं रस्त्यात शेतकरी मित्रांनी लगेच त्याचं जोडणीची प्रक्रिया ज्या शिफारसीत मशिनरी आहेत जोडणी यंत्राद्वारे ती लवकर करून घ्यावी.
1: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्व आहेत का?
0: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठाने दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र आहे, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो. साधारणतः 21 दिवसाचं रोप आपण लावतो तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण मुख्य शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खतं, शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य कीटरोग नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काळात बघतो की मजुरांची कमतरता आप जाणवते तर एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: बरं, जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्या?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जेही शेतकरी भात शेती करत असतील तर आपण चांगल्या प्रतीचं योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसी तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ जिथे संशोधन केंद्र असतील विद्यापीठ, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतलं पाहिजेत आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
2: प्रधानमंत्री

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर। महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना। विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर। आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला। श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा। पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे। ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून

ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,049 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. याअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2 टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे

0: श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या थेत हुतार जुझारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या टिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले, त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 8 वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत लोकसंगीत. आज लोकसंगीत कार्यक्रमात गण अनसुयाची ओवी सादर करतायत रावसाहेब गुडदे आणि सहकलाकार.
1: तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशाण्या

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो गण अनसुयाची ओवी. कार्यक्रम सादर केला रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजलेत. भावधारा.

उत्तराखेड करणी महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते. सादर

0: ते आहेत विवेक वानखडे.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती. त्यांना पखवाजची साथ प्रकाश शेजवळ यांची. पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन. आपण ऐकलात राग जय जयवंती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते गोविंद मोकाशी.

0: अरे दोरे
1: कौन मूर्ति?
0: हाँ अरे ये ना आदिये।
1: अरे आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे तुझा?
0: का रे?
1: टिळक पार्कवर महात्मा गांधींचं भाषण आहे, येणार ना?
0: मी नाही रे बाबा।
1: का?
0: मला कॉलेजला जायचंय। तूच जा
1: कॉलेजला। पण का?
0: अरे आमच्या ट्युटोरियल ग्रुपची मीटिंग आहे, प्रोफेसर नाळकर्णींनी कॉल केली।
1: अरे आजचा दिवस मार गोळी मीटिंगला।
0: कशासाठी? गांधींच्या भाषणासाठी।
1: म्हणजे? तुला महात्मा गांधींबद्दल प्रेम आत्मीयता वाटतच नाही?
0: हे बघ, प्रत्येकाला आपापला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे।
1: अरे पण
0: माणसानं नेहमी आपल्याला झेपतील, परवडतील अशीच कामं करावीत। अरे जिथे आभाळच फाटलंय तिथे कुठे कुठे चिंध्या बांधणार?
1: मी समजलो नाही, तुला नेमकं काय म्हणायचं आहे?
0: हे बघ, जे इंग्रज एवढी वर्ष राज्य करतायत, ज्यांच्या साम्राज्याच्या सूर्यानं कधीच सायंकाळ बघितली नाही, त्या साम्राज्याच्या सूर्याला तुमचे गांधी कसे काय अस्त करू शकतील?
1: हे बघ, अरे टिळकांनी देखील सांगितलंय ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच।
0: हो ते खरं आहे, पण त्याचा काय उपयोग?
1: दोरे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण हातावर घेऊन प्रयत्न करणं हे तर आपलं कर्तव्य आहे। संघर्षाविना लढ्याविना हे

0: इंग्रज हटणार नाहीत, जाणार नाहीत आपल्या देशातून.
1: हटवा, घालवा, काही पण करा.
0: अरे पण
1: तुम्हाला कुणी अडवलंय? जा बाबा जा, टिळक पार्कवर जा, इंग्रजांना हटवण्यासाठी. बरं मूर्ती, काडे पेटी
0: काड. वा, म्हणजे सिगरेट ओढणार तू आणि काडेपेटी मात्र मी ठेवायची. खासा न्याय.
1: ओके ओके ओके, तू बस, हा मी समोरच्या गादीवरून घेऊन येतो.

0: कौन है? आले आले आलेहा। अरे मूर्ति, तू असा अचानक?
1: आई नमस्कार कर दो।
0: आयुष्यमान भव, यशस्वी हो बेटा। पण हे सर्व सामान, बेड, बॅग, हे सगळं घेऊन कशासाठी? मूर्ती, काय झालं? काही गडबड असा अचानक?
1: आई अगं सगळं काही सांगतो, किती प्रश्न विचारशील?
0: बेटा मला भीती वाटते रे, तुझ्याकडून काही अपराध तर नाही ना घडला?
1: नाही, तू अगदी निश्चिंत रा। हे बघ, तसं काही एक घडलेलं नाहीये।
0: मग तू कॉलेज तर सोडून नाही ना आलास?
1: हो आई, मी आता यापुढे शिकणार नाही।
0: मूर्ती बेटा, अरे काय केलंस तू? तू शिकावंस, मोठा व्हावास म्हणून मी किती काबाड कष्ट करतीये। तू शिकून मोठा कलेक्टर व्हावं हे माझं किती दिवसापासूनचं स्वप्न। पण बेटा, माझं स्वप्न, आशा, आकांक्षा एका क्षणात तुळीला मिळवल्यास?
1: आई आई, हे बघ, तू अशी दुःखी होऊ नकोस। अगं तुझा मुलगा आता कलेक्टरपेक्षा पण मोठा होणार आहे, त्यापेक्षाही मोठं काम करणार आहे मी। आई, या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी आता लढणार आहे, स्वातंत्र्य संग्रामात मी सहभागी होणार आहे।
0: अरे कोणी तुझी बुद्धी भ्रष्ट केली?
1: नाही नाही आई, अगं उलट भ्रष्ट झालेली माझी बुद्धी त्यानं ठिकाणावर आणली। आई, परवा मी महात्मा गांधींच्या सभेला गेलो होतो, खरोखरच फार मोठा महापुरुष आहे तो। जीवनात सत्य हीच एकमात्र शक्ती आहे, मानवतेसाठी प्रेम हेच एकमात्र प्रेम आहे, आणि परमेश्वर एकच आहे, तोच सगळ्यांचा परमेश्वर। त्यांच्या वाणीतून बाहेर पडणारा शब्द न शब्द माझ्या शरीरावर एक वेगळा रोमांच उमटवत होता। त्यांच्या गोड, शांत आणि गंभीर वाणीनं मी एकदम भारावून गेलो। माझ्या शरीरातली नस नस स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्युक्त होत होती। अगं त्या क्षणाला मला काय होतंय हे मी शब्दात सांगूच शकणार नाही। भाषण संपलं आणि मी त्यांच्या पायावर लोळण घेतली। माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते। मी त्यांना म्हटलं, महात्माजी मला आदेश द्या, आदेश द्या, मी काय करू? लोकांनी मला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या महात्म्यानं मला उठवलं, माझ्या डोळ्यातली आसवं पुसली आणि म्हणाली, मी कोणताही आदेश देत नाही, पण एक सत्याचा शोध घ्या, हा एकच आदेश मी सगळ्यांना देतो, तुमच्यासाठीही तोच आहे। मी त्यांना लगेच म्हटलं, पण मी अज्ञानी आहे, सत्याचा शोध मी कसा घेणार? त्यावर ते म्हणाले, तू विदेशी कपडे वापरतोस, त्यांच्या युनिव्हर्सिटीत जातोस। मी लगेच म्हणालो, नाही वापरणार त्यांचे कपडे, नाही जाणार त्यांच्या युनिव्हर्सिटीत। ते मंद असले आणि म्हणाले, गावातल्या करोडो अज्ञानी लोकात जा, त्यांच्यात काम करा, त्यांना प्रकाश दाखवा, हीच देशसेवा आहे। मी पुन्हा त्यांचे पाय धरले आणि म्हणालो, आता मी हेच काम करणार। त्यांनी माझी पाठ थोपटली। आई आई, त्या महात्म्याच्या स्पर्शानं माझ्या मनातला अंधकार एकदम नाहीसा झाला।

0: मी भारावलो. त्याच रात्री चौकात विदेशी कापडांची होळी होती. त्या होळीत मी माझे विदेशी कपडे आणि विदेशी पुस्तकं जाळून टाकली.
1: असं आहे तर तुझ्या नशिबातच असं असेल तर तू तरी काय करणार बेटा? आता शिक्षण सोडलंच आहेस तर आपली शेतजमीन आहे तिथं काम कर. तुझे बाबा आजोबा तेच करत होते. अरे धरणी मातेची सेवाच लक्ष्मीची सेवा असते बरं.
0: आई आई मला आता गावात राहूनच काम करायचंय. शेतीची कामं मी करीनच पण त्याचबरोबर महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पण करणार. फक्त मला तुझे आशीर्वाद हवेत.
1: ते तर सदैव आहेतच. कलेक्टर नाही झालास म्हणून काय झालं? देशसेवेत एवढं मोठं काम कर की येणाऱ्या पिढ्या महात्मा गांधींसोबत तुझं पण नाव घेतील बेटा.
0: आई आई तू खरंच किती चांगली आहेस.
1: हे बघ लवकर हातपाय तोंड धुऊन ये. मी तुझ्यासाठी कॉफी आणि इडली आणते. हां

0: अचक्का काकी, रंगम्मा काकी,
1: 100 वर्ष आयुष्य बघ तुला। अरे आताच मी तुझं गुणगान करत होते।
0: काकी 100 वर्ष काय करायची आहेत? आणि काकी अगं मी काय एवढं केलंय की तू माझं गुणगान करत होतीस?
1: शिवाची स्थापना हे मंदिर तू बनवलं नसतंस ना तर गेला महिनाभर इथे हरिकथा कधीच झाली नसती। गेला महिनाभर धार्मिक वातावरणात मन कसं ती प्रसन्न होऊन गेले रे।
2: अरे सगळा गाव या धार्मिक सोहळ्यात न्हाऊन निघाला।
0: काकी या गावात मी अशा हरिकथा घरून आणेन की ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या नसतील।
1: असं मग अडचण कोणती आहे त्यात?
0: त्यासाठी आणखी काही पैसे पाहिजेत।
1: बेटा आजपर्यंत जसं मी केळी आणि दुधाचा नैवेद्य दिला ना तसाच पुढे देत जाईल।
0: अगं पण माझ्या या कथेला पुष्कळ पैसा लागणार आहे।
2: असे कितीसे लागणार आहेत? कापूर, धूप, हिंग, नारळ, बत्तासे मी देईन।
0: पण मला काही वेगळंच करायचंय।
1: ते काय?
0: काकी मी जेव्हा कारवार शहरात होतो तेव्हा आम्ही काही लोक राम उत्सव, श्रीकृष्ण जयंती, गणेशोत्सव साजरा करायचो। रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असायचे, म्हणजे संगीताची मैफल, कीर्तन, हरिकथा, भागवत असायचं आणि मग पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात मिरवणूक निघायची।
1: असं होय? पण मग त्यासाठी खर्च किती यायचा? वर्गणी किती घ्यायचे तुम्ही?
0: फक्त 4 आणे। हो फक्त 4 आणे प्रत्येकाकडून घ्यायचो आणि त्या पैशातून आम्ही कथाकार बेलूर नरहरी शास्त्री, कीर्तनकार चंद्रशेखर अय्या यासारख्या विद्वानांना बोलवायचो।
2: त्यांच्यासारखे विद्वान आपल्या गावात पण येतील?
0: अरे का नाही येणार? रेल्वे आणि बैलगाडीचं भाडं आणि वर 10 रुपये दिले की बस।
1: खरंच?
0: हो खरंच। अरे त्यांना काय हत्ती, घोडे, पालखी थोडंच पाहिजे।
2: मग आम्ही किती रुपये द्यायचे?
0: फक्त 1 रुपया।
1: काय? फक्त 1 रुपया? अरे तेवढ्यानं काम होईल?
0: नो ह्याला काय झालंय? अगं प्रत्येकानं रुपया दिला तर मला वाटतं खर्च वजा होता काही पैसे शिल्लक देखील राहतील आणि त्यातून आपल्याला आणखी धर्मकार्य करता येईल।
2: बेटा 1 रुपया म्हणजे?
0: अगं पण
2: धर्माचं काम आहे, हे घे।
0: अचक्का काकी तुझ्या हातून या कामाचा श्री गणेशा झाल्यावर आता काहीच काळजी नाही मला।
2: बेटा तू देवाचंच काम करतोयस, तेच सगळं चांगलं करतील।
0: काकी हा रुपया अगोदर देवासमोर ठेवतो आणि मगच इतरांकडून पैसे घेतो।
2: हा हा तसंच कर।
3: अरे कीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल ना तर चल आपण थोडं पुढे बसूया।
4: अरे पण पुढे जागा असेल तर ना, लोक अगोदरच गर्दी करून बसले।
3: अरे पुढे म्हणजे जेवढे शक्य असेल तेवढे पुढे।
4: ठीक आहे ठीक आहे चल प्रयत्न करून बघूया।
3: अरे हो ते बघ जयरामाचार्य येत आहेत, त्यांच्या बरोबर मूर्ती पण आहे।
4: तोच तर आहे सगळे सगळा।
0: शांत व्हा शांत व्हा, सगळ्यांनी शांत व्हा। हे बघा सगळ्यांनी बसून घ्या अगोदर।

0: आज आपल्या इथं पंडित जयरामाचार्य आलेले आहेत. आपण आपण कृपया सर्वांनी शांतपणे बसून घ्या. हे बघा त्या बाजूला कोणीही उभे राहू नका. बसा बसा अगोदर. हां तर मंडळी, आज पंडित जयरामाचार्य आपल्या समोर महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावर कीर्तन करणार आहेत.
1: काय, महात्मा गांधींच्या जीवनावर?
2: कोणतीही पुराणकथा नाही.
1: अरे वा रे वा, गांधींवर कीर्तन म्हणे.
0: कृपया कृपया शांत रहा. सगळ्यांनी शांतपणे बसून सगळ्यांनी कीर्तनाचा आस्वाद घ्या.
3: आपण सर्वांनी

मंडळी, काल आपण शिवपार्वती विवाह पाहिला, त्यात पार्वती ही दुःखी भारत माता होती आणि तिचा उद्धार करणारे शिव होते, स्वराज्य। पण शिव स्वराज्य कसं? मी काल सांगितलं होतं की भगवान शंकरांना ज्याप्रमाणे तीन नेत्र आहेत त्याप्रमाणे स्वराज्याला सुद्धा तीन नेत्र आहेत। एक नेत्र म्हणजे आत्मशुद्धी, दुसरा कोणता म्हणाल तर हिंदू मुस्लिम एकता, आणि तिसरा तुम्ही आम्ही भक्त हो, स्वराज्यानं स्वातंत्र्यानं या भारत मातेचा उद्धार होणार आहे, यात कसलीही तिळमात्र शंका नको। बोला भारत माता की। मंडळी, स्वामीजी आपल्या अभंगात

एके दिवशी महाराजा हे विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेव आपल्या शय्येवरती पहुडले होते. तेवढ्यात आणि महाराजा द्वारपाल येऊन भगवान विष्णूंना सांगतोय की पृथ्वीवरून आलेले काही दुःखी कष्टी ऋषी आपल्याला भेटू इच्छितात, बरोबर ब्रह्मदेव आहेत, तुमची भेट मागताय. विष्णू देवानं तात्काळ त्यांना आत बोलावलं, नाहीतर ही विदेशी भेट मागितली तर डायरी बघतात. मुहूर्ताला आपण पंचांग बघतो ना, अगदी तसं महाराजा. तर तो दुःखी कष्टी ब्रह्मा अर्थात ब्रह्मदेव येऊन सांगतोय विष्णूंना, आपलं गारहाणं मांडतोय, म्हणतोय भगवान पृथ्वीवरील आपली कन्या भारती जिला आम्ही भारत माता म्हणतो ती आज विदेशी लोकांच्या सासुरवासात त्यांच्या गुलामीत घोर संकटात सापडली. देवा साता समुद्र पार व्यापारासाठी आलेली विदेश मंडळी आज राज्यकर्ते झाले. सगळीकडे अत्याचार भ्रष्टाचार वाढलाय, न्याय नीती रसातळाला गेलीय. भगवान यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं आपणच म्हणता. तर हे भगवान पृथ्वीवरती एखादा दिव्य पुरुष पाठवा की जो भारत मातेला दास्यत्वातून गुलामगिरीतून मुक्त करेल, तो अज्ञान दूर करून देशाला संपन्नता आणि समृद्धीकडे घेऊन जाईल. त्यावरती भगवान विष्णू त्या ऋषींना सांगतायत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, भारती लवकरच गुलामगिरीतून मुक्त होईल, आपण निश्चिंत राहा. प्रत्यक्ष भगवंतानीच वचन दिल्यावरती ब्रह्मदेव आणि ऋषी आनंदित झाले. भक्तजन हो, त्याच वेळेला भारताच्या गुजरात प्रांतामध्ये एका बालकाचा जन्म झाला. या बालकाचं नाव ठेवण्यात आलं मोहनदास. बोला मोहनदास की जय, भारत माता की जय. भक्तजन हो, या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींनी असहकार आणि सविनय सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं.

0: सत्य आणि अहिंसा हा मार्ग आपल्याला दाखवला. गांधींनी जन्म घेतला भारताच्या स्वातंत्र्यासाठी, या धरतीवरचं दुःख वाटण्यासाठी. बोला महात्मा गांधी की
1: जय.
0: भक्तजन हो, गांधीजी काय म्हणतात, गांधीजी काय सांगतात, आपल्या अधिकारासाठी लढा, पण कोणाचा द्वेष करू नका. सगळ्यांशी प्रेमान वागा. हिंदू मुस्लिम शीख हे सगळे एकाच परमेश्वराची लेकर आहेत. आणि ते पुढे आणखी सांगतात, रोज चरखा चालवा. आपल्या भारत मातेचे कपडे फाटलेले, तिला कपडे पाहिजेत.

0: ठीक हे सगळे एकाच परमेश्वराची लेकर आहेत. आणि ते पुढे आणखी सांगतात, रोज चरखा चालवा. आपल्या भारत मातेचे कपडे फाटलेले, तिला कपडे पाहिजेत. फक्त जन हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट गांधीजी सांगतात, ती म्हणजे आत्म्याच्या शुद्धीसाठी उपवास करा. आत्मशुद्धी अत्यंत आणि उत्तम अशा प्रकारचं हे व्रत, उपोषण, सत्याग्रह. तर हे संत मोहनदास गांधी एक महात्माच आहेत. महात्मा गांधी की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. भक्त जन हो, गडबड करू नका, गडबड करू नका.
1: पंडितजी, ओ बुआ, पोलीस वाले आले, तुमच्याशी काम आहे म्हणताय.
0: ठीक आहे, येतोच मी.
1: अरे अरे, हे काय, जयराम आचार्य पोलिसांबरोबर निघालेत.
2: याचा अर्थ पोलिसांनी त्यांना पकडलं, अटक केली.
3: हो, पण त्यांचा अपराध काय आहे?
1: महात्मा गांधींची स्तुती करणं, तेही या इंग्रजी राजवटीत. यापेक्षा दुसरा अपराध कोणता?
2: हा तर शुद्ध अन्याय आहे.
3: हा अन्याय.

0: मूर्ती दादा
1: बोल सिंह.
0: जयरामाचार्यांना अटक होऊन 3 दिवस झाले. त्यांना कुठे ठेवलंय काही पत्ता लागला?
1: अरे गावात बसून कसं कळणार ते, त्यासाठी शहरातच जावं लागणार.
2: किंवा शहरातून कोणीतरी आला तरी पाहिजे.
1: बरोबर काकी, जयरामाचार्यांच्या अटकेमुळं आपण सर्वांनाच दुःख झालंय. या सत्याधाऱ्यांविषयी सगळ्यांना चीड आहे.
0: पण हे पोलीस आपल्या लोकांना असेच एक एक करून पकडून न्यायला लागले तर आपलं हे काम यशस्वी कसं होणार?
1: होईल सिनू, पोलीस एकाला नेतील, पण त्या एकाची जागा घ्यायला 10 येतील.
2: पण ते 10 येतील कुठून?
1: काकी, त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. जनजागृती चांगली होतीये, लोकांना स्वातंत्र्याचं महत्व पटायला लागलंय. आपली गुलामगिरीतून सुटका व्हावी असं प्रत्येकालाच वाटू लागलंय. हे बघा, आता मला सांगा, तुम्ही बायका पहिल्यांदा अशा कार्यात भाग घ्यायच्यात का?
2: अरे का नाही, राणी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई लढल्यास ना.
1: पण काकी, अशा हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच महिला होत्या, पण गांधीजींच्या सत्याग्रहानं गावन गाव ढवळून गेलेत. गावातल्या प्रत्येकाचं मन, त्याची मनस्थिती बदलते. आता आपल्याच गावचंच बघा ना, तुम्ही महिलांनी एकत्र येऊन महिला मंडळाची स्थापना केली.
2: हे मात्र खरंय.
1: मग
2: दिवसातल्या कामाच्या गडबडीतून थोडा वेळ आम्ही महिला काढतोच, इथं येतो, चर्चा करतो आणि पुढच्या योजनेची आखणी करतो.
1: काकी, त्या महात्म्याच्या नावाची जादू आहे. गांधींच्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करायला प्रत्येक जण तयार झालाय.
0: जात, धर्म, पंथ, भाषा सगळं सगळं विसरून सगळे एकत्र आलेत.
1: अगदी बरोबर.
3: अरे मूर्ती अय्यर आहेत का?
1: कोण आहे? अरे सुरप्पा, तुम्ही बसा ना, खूप दिवसांनी आलात. कसे आहात आणि इकडे कसे काय आलात?
3: अरे या गावची कोणाची रजिस्टर पत्र असली तरच येतो. 6 कोसाच्या आसपास गावात डाक वाटणारा मी एकटाच, तेव्हा काम असल्याशिवाय येणं होतच नाही. हे घे, तुझं पत्र आहे.
1: माझं?
3: तुझ्या घरी गेलो होतो पण तिथे कळलं की तू रंगमा काकीच्या घरी आहेस. देश स्वतंत्र व्हावा म्हणून काम करतोयस, पण बेटा थोडं जपून, फार मोठं जोखमीचं काम आहे हे.
1: जोखमीचं?
3: बेटा कांतापुरा गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
1: काय, आमच्या कांतापुरा गावात पोलीस? पण कुठे आहेत?
3: गावाबाहेर स्केपिंगटन साहेबाचा फार्म हाऊस आहे ना, तिथंच. इथे येण्यापूर्वी मी तिथे गेलो होतो डाक द्यायला.
1: बर,
3: तिथं पोलीस शिपाई याच गावातला तो भेटला, तो सांगत होता की या गावातले लोक इंग्रजांविरुद्ध लढ्यात उतरले, पण आम्ही त्यांचा लढा हणून पाडू, त्या सगळ्यांना मारू.

0: टाकू. अरे पाहूया, आम्ही पण त्या दिवसाचीच वाट बघतोय. बघूया कोण कुणाला हाणून पाडतोय ते, कोण विजयी होईल ते पण बघू.
1: बरं, मी चलतो. राम राम.
0: राम राम.
2: कुठून आले पत्र?
0: कारवारहून, संघटनेच्या ऑफिसमधून. काय म्हटलंय? हां महोदय, कांतापुरा गावात आपण संघटनेचं काम करताय, आनंद वाटतोय. पण संघटनेच्या व्यापक कार्यक्रमाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी, अंतिम ध्येय जाणून घेण्यासाठी संघटनेच्या मुख्य कार्यालयात या. आणि काय म्हटलंय खाली? हां, कीर्तनकार जयरामाचार्यजींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, कळावे.
2: पण बेटा, या लोकांना तुझ्याविषयी कसं काय कळतं?
0: अगं, वर्तमानपत्रात जयरामाचार्यांच्या अटकेची बातमी छापून आली. आपल्या गावचा आणखी बातम्या वार्ताहराकडून यांना कळल्या असणार.
2: बरं, ते जाऊ दे. तू कारवारला कधी जाणार आहेस?
0: लगेच जायचा विचार करतोय. अगं बसने एका तासाचा तर प्रवास आहे, संध्याकाळच्या आत परत सुद्धा येईन मी.

0: मदन्ना किती वाजलेत?
1: पावणे पाच, पण तू काळजी करू नकोस, कोणत्याही क्षणी मूर्ती येईल.
2: सिनू, मूर्ती येईपर्यंत आपण गांधीजींचं गीत गाऊया.
0: चालेल.
2: मग तूच अगोदर सुरू कर ना.
3: थांबा थांबा, स्कॅपिंटल साहेबांच्या फार्मवर गांधींचं नाव घ्यायला बंदी आहे आणि तुम्ही गीत गाताय. बंद करा, आधी बंद करा.
2: सिनू, याच्यासोबत आणखी 3 पोलीस शिपाई आहेत, बघ ना, मागच्या बाजूला उभे आहेत, बघ ना.
1: हे बघा, आम्हाला जसं वाटेल तसं करू. गांधी बाबांचं गाणं गावंसं वाटलं, गाणार.
3: ए, जास्त बडबड करू नकोस, गोळ्यांनी चाळणी करून टाकेल तुझ्या शरीराची.
2: अरे ते बघा, मूर्ती येतोय.
3: ए, तिथंच थांब, खबरदार फाटकाच्या आत पाऊल टाकलंस तर.
4: अरे तू कोण अडवणार मला?
3: तू आत यायचं नाहीस, मी तुला अडवणारच. कॅपिंग्टन साहेबांचा आदेश आहे तसा.
4: साहेबांचा आदेश?
3: हा.
4: अरे कोण तुझा साहेब? आमच्याच गावात आम्हाला यायला जायला बंदी करणारे तुम्ही कोण? मी काही कोणाचा गुलाम नाही, कायद्याने पण नाही. सोड, माझा रस्ता सोड.
3: हे बघ ते बघ, तुला सांगितलं समजत नाही का?
4: बघ, आतमध्ये येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि या माझ्या लोकांसमवेत बोलण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा देखील मला पूर्ण अधिकार आहे. चल, हो बाजूला मुकाट्यानं, मला आत येऊ दे.
3: हे बघ, पुन्हा तेच सांगितलं ना तुला, आत येता येणार नाहीस, समजलं?
4: मी येणारच, बघू काय करतोस ते, तू कसा अडवतोस तेच बघतो.
3: फाटकाच्या आत पाय तर ठेव, तंगड तोडून हातात देतोस की नाही बघ.
4: हा, तरी देखील मी येणारच. आई आई ग, देवा रे, अरे
1: अरे अरे, मूर्तीला तो मारतोय.
2: बंधू भगिनी, मारा या पोलिसाला.
0: अरे बघताय काय, घाईस करून काढ्या आणि मारा या हरणखोराला.
4: नाही नाही बंधू, आई ग, नाही नाही, नको नको. अरे मारामारी करू नका.
3: आज येऊ नको, मी सांगितलं होतं ना.
4: हे बिलकुल नाही, हे महात्मा गांधींच्या मार्गानेच आपल्याला जायचंय. अरे अरे, हा मार्ग गांधीजींचा नव्हे. आई ग, शांत शांत व्हा, शांत व्हा माझ्या बंधूनो, शांत व्हा. अरे अरे, हिंसेचा रस्ता आपल्याला नकोय. अरे
0: अरे अरे, मूर्तीच्या डोक्याला लागलंय, रक्त येतंय, तोंड पण सुजलंय.
1: मूर्ती मूर्ती, चल आज चल तू.
4: रचना रचना, तू त्या पोलिसाला मारायला नको होतस.
0: अरे पण मूर्ती, त्यामुळेच ते पोलीस कसे पळून जात आहेत बघ.
2: तो बघ शिपाई कसं लंगडत पळतोय ते.
3: हे बघा, हे बघा, याचा बदला घेईन मी. तुम्हा सर्वांना जेल मध्ये नाही कधी पळायला पाठवलं तर नावाचा फुल तोला नाही.
2: अरे जा रे, अगोदर घरी जाऊन मलमपट्टी तर करून.
4: शांत व्हा रे, शांत व्हा. अरे सगळ्यांनी शांत व्हा.

नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी.